उतणकार्यावर 7:45 ताचे उपरांत ऐकुपाक रावात 8 आयची समाचार प्रभात 8:40 कोकणीतल्यो खबरो आसतल्यो मजगती वेळ कातारांचो FM रेनबो तुमच्या खातीर घेवन येतलो मराठी गीता वेळ 10:10 तर 11:05 सावन कोकणी सुगम संगीताचो आस्वाद घेवपाक मेळटलो दनपारा 12:10 सावन फिल्मी गीता आसतली आमची कार्यावळ चित्ररंजन तर 1:05 कोकणी कातारांचो वेळ जेवता जेवता जेवणाची रूच वाढोवपी आमची ही कातारां 2:00 2:30 सावन पश्चिमी संगीतान आयची कार्यावळ जुक बॉक्स 3:00 ऐकुपाक रावात आयची प्रायोजित कार्यावळ स्पायस ताचे उपरांत आरजेस चॉईस सावन आयचो पॉप टायम तर सांज वेळा 5:30 सावन मराठी गीतां तुमकां ऐकुपाक मेळटली आमची रेनबो सांज तुमचे खातीरच आसा सांज वेळा 6:05 सावन 7:00 हॅलो फरमायश तर 8:00 वेळ ऐकुपाचो आयची कांतारा एक ही फिल्म से कार्यावळ ताचे उपरांत आयज ऐकात जब जब फूल खिले ह्या फिल्मांतली गीतां रातच्या 9:15 सावन तर एक वार कार्यावळी आसतल्यो पश्चिमी संगीताच्यो जातूंत आसपावता बेस्ट ऑफ द वीक 9:15 सावन 10:05 फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ तर 11:10 फ्रॉम दी आर्कायव्स ही आमच्या संग्रहालयांतल्यान घेतिल्ल्या कायवेचीक अशा गीतांची कार्यावळ ही जाली वळख हाचे उपरांत येवपी आमच्या FM रेनबोच्या प्रसारणांतल्या आयच्या कार्यावळींची

आणि आता थोड्या भीतर वळख आमच्या महादय चॅनला वेल्यान येवपी कार्यावळींची. पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार 6:45 आयकुपाक रावात. शेतकामत्यां खातीर माहिती. आयचो विषय आसा गोरवांक खावड. माहिती दितले डॉक्टर राजेंद्र प्रभू गांवकार. शुभ प्रभात. 7:30 कार्यावळ घेवन येतली आयज सरभोवतण. शास्त्रीय संगीतान 10:30 सावन सोनिक वेलिंगकर हांचे बासरी वादन राग देवगिरी बिलावल. आयची अस्तुरी ही कार्यावळ 12:10 कार्यावळींत आयज शीतल साळगांवकार हांची कथा आयकुपाक मेळटली बाय म्हजे. आनी ताचे उपरांत कार्यावळ स्वर संगम. कानळा वोवळां कोंकणी गितां दनपरां 1:10 सावन मराठीतली युववाणी 5:30 घेवन येतले बंध मैत्रीचे विमल नाईक हांचे उलोवप. चावडेर 7:30 श्री केळबाय संगीत विद्यालय कुडणे हांणी सादर केल्ली भजनां. स्पॉटलायट रातच्या 9:15 दिल्ली केंद्रावेल्यान तर संगीताची अखिल भारतीय कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान आयकुपाक मेळटली रातच्या 10 सावन. ही जाली वळख आमच्या म्हादय चॅनलावेल्यान येवपी आयच्या कार्यावळींची. सकाळची 6:10 जातात. FM रेनबोंत आयकूंक रावात भक्ती संगीत कार्यावळ पुष्पांजली.

सर्वेश्वराच्या नावान सुरू केल्लो दीस. हे ईश्वरा, तुज्या कृपेचो आशिर्वाद सदाकाळ आमचेर उरूं. तुज्याच नांवा भोंवतणी एकरूप जावन आमची ही जीण सुरू.

पुष्पांजली भक्ती संगीताची ही कार्यावळ तुम्ही नक्कीच ऐकली. 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तसेच न्यूज ऑन एअर ह्या आमच्या ॲपावरवी तुम्ही ऐकतात एफ एम रेनबोचे प्रसारण. ऐकत रहात एफ एम रेनबो आणि आता ऐकूपाक रहात आयच्यो मुखेल खबरो.

इंटरकनेक्शनाचे काम करतले. हे खातीर 3 ऑगस्ट दिसा सकाळी 7 ते 11 ह्या वेळांत हो प्रकल्प पुरायपणान बंद दवरतले अशें उदका खात्यान कळीत केलां. केंद्रीय सरकारान 2 मुखेल केंद्रीय उपक्रमा खाला गोंया खातीर वट्ट 254 कोटी रुपया परस चड नुस्तेमारी प्रकल्पांक मान्यताय दिल्या अशी माहिती केंद्रीय नुस्तेमारी पशुपालन आनी दुग्ध मंत्री राजीव रंजन सिंग हांणी राज्यसभेक दिली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सगळ्यांच्या ऐकुप्यांक आम्ही दिता योकार एफ एम रेनबोच्या ह्या प्रसारणात. आम्ही घेऊन येता शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आयचे हे कार्यावळींत अरविंद गजेंद्र गडकर हांचे बासरीवादन, ताणी वाजयल्लो राग गुणकली आनी ताचे उपरांत पंडीत रोणू मुजुमदार हांच्या बासरीवादनान पिलू धून आयकुपाक मेळटली. कार्यावळीची सुरवात करतना अरविंद गजेंद्र गडकर हांच्या बासरीवादनान आयकुया राग गुणकली.

अरविंद गजेंद्र गडकर हांच्या बासरीवादनान निकतोच आमी आयकलो राग गुणकली. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ मुखार व्हरतना आयकुया पंडित रोणू मुजुमदार हांच्या बासरीवादनान पिलू धून. तुम्ही ऐकतात शास्त्रीय संगीताची कार्यावळ FM रेनबोच्या ह्या प्रसारणातल्यानं.

लोकमान्य टिळक म्हणटा, आयुष्य हो कोरो चेक, ताजेर दिसता तितली रक्कम बरोवप मनशाच्या मनाचेर निंबून आसता। मात ती बरयतना आशेच्या शाईन बरोवन हास्याच्या टीप कागदान टिपूंक मात येवंक जाय।

एक ऑगस्ट दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितल्योश्योच म्हत्वाच्यो अश्यो घडामोडी नोंद करता. एक ऑगस्ट हो दीस जागतीक वर्ल्ड वायड वेब डे म्हणून मनयतात. आयचो हो दीस पाळपाचे कारण म्हळ्यार आयचे दिसा पयलेच फावट WWW ची यशस्वी अशी चाचणी जाल्ली. 1979 वर्सा सन ह्या नावान वळखुपी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लियर रिसर्च हे संस्थेक काम करपी टीम बर्नर्स ली हांच्या विचारान आयच्या ह्या WWW चो सोद लागलो. एका संगणकातली म्हायती दुसऱ्या संगणकांत धाडपाचे काम ह्या तरणाट्याचेर आशिल्ले. हातूंत खुबसो वेळ वतालो आनी तकलेक बरोच ताण पडटालो. म्हणटकच एकाच जाग्यार सगळी म्हायती मेळची ह्या विवंचनेन हाचेर खोलायेन विचार करपी हो तरणाटो टीम बर्नर्स ली हांणी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अ प्रपोजल नावाचे एक संशोधन पत्रकच जल्माक घाले. हातूनच जल्म जालो वेब पेज ब्रावझरचो आनी फाटोफाट WWW म्हळ्यारच वर्ल्ड वायड वेबचो. आयचे हे दिसा ताची यशस्वी अशी चाचणी ताणें घेतली 1990 वर्सा. म्हणूनच आयचो हो दीस वर्ल्ड वायड वेब दीस म्हणून पाळटात. आनीकय खुबशा गजालीं खातीर खास थारता आयचो हो दीस 1 ऑगस्ट. आयज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हांची पुण्यतिथी. 1 ऑगस्ट 1920 हे दिसा तांणी मुंबईंत निमाणो श्वास घेतलो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले लाल बाल पाल ह्या त्रिकुटामधले ते एक. भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक अशो विविध भूमिका तांणी आपले जिणेंत गाजयल्यो. लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पयले आणि प्रबळ अशे पुरस्कर्ते, तशेंच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक मजबूत अशे नेते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच हे तांचे घोषणेन पुराय भारताक प्रेरित केले. 1881 ते 1920 ह्या 40 वर्सांच्या काळात लोकमान्य टिळक हांणी सुमार 513 अग्रलेख बरोवन स्वातंत्र्याची ही जोत पेट्टी दवरली. तांच्या ह्याच कार्याक लागून लोकमान्य ही उपाधी तांकां मेळ्ळी. आयज तांचो स्मृतीदीस. आयज आमी याद काडटा आनीक एके घटनेची. असहकार आंदोलन, नॉन कॉपरेशन मुवमेंट. 1 ऑगस्ट 1920 हे दिसा महात्मा गांधी हांणी असहकार आंदोलनाक उलो मारलो. जालियनवाला बाग हत्याकांडा उपरांत महात्मा गांधी हांणी ब्रिटीश सरकारा विरुद्ध असहकार चळवळ सुरू केली. ब्रिटिशांकडे असहकार केलो तर ब्रिटीश सरकार एक दीस कोसळून पडटले अशा मताचे आशिल्ले महात्मा गांधी. ते खातीरच हे आंदोलन सुरू झाले. राष्ट्रीय सभेक असहकाराचो कार्यक्रम मंजूर केलो. ब्रिटीश सरकारान दिल्ल्यो पदव्यो मान सन्मान न्हयकारपाचे. सरकारी शाळा महाविद्यालयांत वच्चे न्हय. परदेशी मालाचेर बहिष्कार घालचो. अशे तरेच्या ह्या आंदोलनाचे स्वरूप आशिल्ले. उत्तर प्रदेशातल्या चौरी चौरा हांगा ब्रिटीश सरकारा विरुद्ध शांततापूर्ण आंदोलन चालू उरले, पूण हाचेरच पुलिसांनी लाठी हल्लो केलो. म्हणून

आज 1 ऑगस्ट बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी घोषणा दिवपी बाळ गंगाधर टिळक तांच्या ह्याच देशभक्तीक लागून तांका लोकमान्य ही पदवी जनमानसान मेळ्ळी. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याक आवाज दिवपा खातीर तांणी केसरी ह्या मासिकाची सुरवात केली आणि ह्या आपल्या लेखणेतल्यान तांणी देशभक्ती जागयली. स्वातंत्र्य चळवळीन देशप्रेमान भरिल्ल्या देशवासियांची फौज तांणी तयार केली आणि देशा खातीर तांणी जे योगदान दिले ताचे खातीरच तांची याद आज आम्ही काढटा. आज तांची पुण्यतिथी, त्या निमतान आमचे तांका नमन.

ऐकमनो, लय भास्कर पंडित खापुरमाम पर्वतकर हांका ओपिल्लो नादोत्सव हो राष्ट्रीय संगीत महोत्सव ब्रेस्तारा 30 जुलयाक गोंय संगीत महाविद्यालया वतीन कॅमिकल सायन्सीस ऑडिटोरियम गोंय विद्यापीठाच्या ब्लॉक इन सुरू जाला. गोंय संगीत महाविद्यालयाचो स्थापना दीस म्हळ्यार 1 ऑगस्ट 1987 चे औचित्य साधून तशेंच भारतीय शास्त्रीय संगीताचो

0: विस्तार करपाच्या उद्देशान ह्या राष्ट्रीय संगीत उत्सवाचे आयोजन जाता. हे निमतान ब्रेस्तारच्यान संगीत क्षेत्रातल्या तरणाट्या विद्यार्थ्यांक, महाविद्यालयाच्या शिक्षकांक आणि देशातल्या प्रतिभावान आणि नावाजत्या कलाकारांक एकाच माचयेर हाडून तांचे गायन, वादन आणि प्रात्यक्षिकां रसिका मुखार, विद्यार्थ्या मुखार सादर करप होय हेत हाचे फाटल्यान आसा. ते निमतान ऐकुया गोंय संगीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शशांक मक्तेदार हांचे मत.
1: गोवा सरकारच्या गोवा संगीत महाविद्यालयाच्या स्थापना दिनानिमित्त सध्या सुरू असलेल्या नादोत्सव या महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आपली कला सादर करतायत. त्याचबरोबर गोमंतकातील प्रतिष्ठित कलाकार ज्यांनी गोव्याच्या बाहेर गोव्याचं नाव मोठं केलंय असे कलाकार पण त्यात आपली कला पेश करतायत. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. त्यात अजून एक भर म्हणजे महाविद्यालयात शिकत असलेली मुलं ती पण त्या कलाकारांच्या बरोबरीने त्या व्यासपीठावर आपली कला सादर करतायत. तसेच आमचे शिक्षक वर्ग जे इथे शिकवतात ते पण तिथे परफॉर्म करतात. या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि अशा प्रकारचा महोत्सव गोवा सरकार आम्हाला करण्यासाठी अतिशय प्रोत्साहन देते हे मी इथे नमूद करू इच्छितो. या निमित्ताने असे संमेलनं गोमंतकात का व्हावीत, तर मला असं वाटतं की संगीत महाविद्यालय जी संगीताचं प्रशिक्षण देते अशी संस्था काय प्रॉडक्ट बाहेर काढतीये, त्यांच्या मुलांवर काय संस्कार आहेत, मुलं गाणं कशी ऐकतायत, कशी कला सादर करतायत, आयोजनामध्ये काय काय प्रकारची कौशल्य लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपोआप मुलांना ह्याचं प्रशिक्षण मिळत जातं आणि समाजासमोर एक चांगली त्याच्या प्रतिमा या निमित्ताने एक निर्माण होते. आणि गोवा संगीत महाविद्यालयाचं शिक्षण देण्याबरोबरच हे पण एक कार्य त्यामध्ये एक साध्य होतं की समाजामध्ये गाण्या बजावण्याचं एक दर्जात्मक असं वातावरण निर्माण व्हावं. तर या दृष्टीने हा महोत्सव अति आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि गोवा सरकार, उच्च शिक्षण संचालनालय हे नेहमीच आम्हाला अशा कार्यामध्ये प्रोत्साहन देत आलेलं आहे आणि अशा प्रकारचे महोत्सव आता होतोय यामध्ये आम्हाला खूप आनंद आहे.
0: खूप खूप देव बरे करू डॉक्टर. खऱ्यानीच गोंयभरातल्या संगीत मोगी रसिक श्रोते आणि संगीत अभ्यासक हांचे खातीर ही एक पर्वणी असा. हे माळेंत आयच्या सत्रांत संवादिनी सहवादन तशेंच तबला एकलवादन आणि निमणे कडेन विदुषी श्रुती सडोलीकर काटकर हांचे गायन सादर जावपाचे असा.

गणित, सांख्यिकी, भाषाशास्त्र, इतिहास तशेंच अनुवंशशास्त्र अशा विविध ज्ञान शाखांचेर आपले मोलाचे योगदान दिवपी विद्वान दिवंगत दामोदर धर्मानंद कोसंबी म्हळ्यारच डी कोसंबी हांच्या कार्याचो वेध घेवपी एक विशेष कार्यक्रम काल शुक्रारा 31 जुलयाक इंटरनॅशनल सेंटर गोवा हांगा जालो. गोय विद्यापीठ हांच्या संयुक्त विद्यमानान हो कार्यक्रम जालो, जातूंत डीडी कोसंबी वन लायफ मेनी वर्क्स ह्या चित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. ह्या चित्रग्रंथाच्या प्रकाशना उपरांत एक परिसंवाद घडोवन हाडिल्लो, जातूंत इतिहास अभ्यासक विवेक मोंतेरो, समाजशास्त्र आणि वर्तनशास्त्र हाचे प्राध्यापक डॉ पराग परब आणि पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या दक्षिण आशिया अध्ययन विभागांत डॉक्टरेटचे शिक्षण घेवपी कौस्तुभ नायक सहभागी जाल्ले. डीडी कोसंबी हांणी आपल्या कार्यान तरणाट्यांक एक मोलाचे अशें मार्गदर्शन दाखयलां. तांचो वावर हो सदांच प्रेरणादायी. एक गोंयकार अंतरराष्ट्रीय थराचेर नामना जोडटा आनी तांच्या विचारांक अंतरराष्ट्रीय थरार नामना मेळटा हें म्हत्वाचें.

0: कांय घडणुकांचेर एक धांवती नदर. नवी दिल्लींत काल गोंय राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ म्हळ्यारूच GSIDC हांचे वतीन नॅशनल कॉन्फरन्स ऑन गोवन आर्किटेक्चर अँड सस्टेनेबिलिटी ही खाशेली परिषद आयोजित झाली. गोंयच्या स्थानिक उद्योजकांनी आणि संशोधन करपी तरणाट्यांनी तयार केलेल्या गो वन या उत्पादनांचे प्रदर्शन हांगा भरिल्ले. गोंयच्या पारंपरिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या हरित उत्पादनांक म्हळ्यारूच ग्रीन प्रॉडक्ट्स आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाक व्हड प्रतिसाद मेळ्ळो. गोंय स्टार्टअप धोरणातल्यान 730 परस चड नोंदणीकृत स्टार्टअप्सांक मार्गदर्शन आणि आर्थिक आधार दिवपाचे यत्न नेटान सुरू आसात. हातूंतले अर्धे अधिक स्टार्टअप्स बायला उद्योजकांनी सुरू केल्ले आसात. गोंयच्या तरणाट्या संशोधकांनी पावसाच्या उदकाचे व्यवस्थापन म्हळ्यारूच रेन वॉटर मॅनेजमेंट, सुक्या कोयराचेर प्रक्रिया आणि सौर ऊर्जेच्या वापरा खातीर ल्हान ल्हान नव्यो शोध यंत्रणा गोवाज यंग इनोव्हेटर्स आणि गोवा ओपन इनोव्हेशन चॅलेंज या प्रदर्शनात सादर केल्यात. गोंय विद्यापीठान आपल्या नव्या वर्षाच्या वार्षिक स्पोर्ट्स कॅलेंडर म्हळ्यारूच अॅन्युअल स्पोर्ट्स कॅलेंडर 2024-27 जाहीर केला. हातूंत आंतर कॉलेज फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्स सर्तींचा सहभाग आसा. तशेंच गोंयांत पावस नेटान आशिल्ल्यान खाशेल्या इनडोर खेळांक जशें की बॅडमिंटन, टेबल टेनीस आणि चॅस हांकां चड प्राधान्य दिलां. आयच्या सरभोंवतण कार्यावळींत इतलेंच. परत मेळुया फुडल्या शेनवारा ह्याच वेळार ह्याच चॅनलाचेर. तो मेरेन नमस्कार.
1: सरभोंवतण आमी निकतीच आयकली मोगाळ कुप्यानो. असोच मोग दवरात FM रेनबोचेर आनी आयकत रावात तुमचे आवडीचो हो चॅनल. हांव उशा तुमचो निरोप घेता. मुखावेलो दीस तुमकां सगळ्यांक सुखाचो, समाधानाचो आनी

0: जगजगता तितलें भांगर न्हय रे, सांगताली आसीस लिडिया आनी सांगा ती. मोगाळ कुप्यानो तुमी सांगात घेतला एफ एम रेनबोचो आनी एफ एम रेनबोच्या कातारांचो. स्वादीक गीतां, रुचीक गीतां आयकत रावात आमची कातारां. हांगा घेवया एक ल्हानसोच ब्रेक. शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी.
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी एफ एम रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी.
1: फार्म टू सिटी.

ओलाव आणि सांगाती गायताले योगू कांदोलीन वाजोया मोगा मांदोलीन. मोगाळ कृप्यानो, गोयच्या संगीताचे हे सूर असे सादत रावूनी तुमच्या कानांनी आणि एफ एम रेनबोक तुमची भेट घडत रावूनी सदांकाळ. एफ एम रेनबो असा तुमचे खातीर सकाळची स ते रातची 12 वरां मेरेन ऐकत रावात तुमच्या आवडीचो हो चॅनल एफ एम रेनबो. आणि हय, वेळ झाला आता ऐकुपाचो कोकणीतल्यो खोबऱ्यो तुमच्या खातीर येता थोड्याच वेळात.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भरकटलेल्या तरणाट्यांक ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आनी राष्ट्रहिताच्या योग्य मार्गार हाडपाक जाय अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. विंगड विकासकामांची बुन्याद उक्तावण आनी लोकार्पण करतले. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तान व्यवस्थेचो अस्वीकारच असा अशें भारतान म्हळां. आनी राष्ट्रकुल खेळांत भारतान बेस बरी कामगिरी करून ज्युडोत 2 इतिहासीक भांगरा पदकां जोडली. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. ब्रेस्तारा संसदेन हे विधेयक संमत जाल्ले. खर ख्यास्त आनी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करून भौशीक परिक्षांनी जावपी अन्यायी पद्दतींचेर आळाबंद हाडपाचो ह्या कायद्याचो हेत आसा. विद्यार्थ्यांच्या फुडाराची राखण करतना घटमूट कायदेशीर चौकटी तयार करून परिक्षा व्यवस्थेत पारदर्शकताय नितीमत्ता आनी प्रामाणीकपण घटमूट करपाचो हे विधेयक यत्न करता. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. भरकटलेल्या वा चुकीच्या मार्गाक लागिल्ल्या तरणाट्यांबद्दल काकळूक बाळगुपाचें आवाहन तांणी केलां. तांकां ख्यास्त न दिता राष्ट्रनिर्मिती आनी राष्ट्रहिताच्या भावनेंतल्यान योग्य मार्गार हाडपाक जाय अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. आपल्या सोशल मिडियाचेर केल्ल्या एका व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्र्यांनी राजधानीत जंतर मंतर हांगा हालींच घडिल्ल्या एका घडणुकेचो उल्लेख केलो. ह्या घडणुके कडेन देश आनी जगांत लोकांचे लक्ष गेले. अशा वागणुकेन समाजात निर्माण झाल्लो राग आणि निराशा समजुपा सारखी असली तरी बालपण हो शिकोपाचो चुको करपाचो आणि त्यो सुधारपाचो काळ असता असे प्रधानमंत्री मोदी हांनी म्हळे.
1: बचपन में गलतियां होती है और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है. एक गुमराह बच्चे है, उनको राह दिखाना हमारा काम है. उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे. मैं उन्हें माफ करना चाहता हूं. समाज भी मेरी इस बात को स्वीकार करे. मैं इन बच्चों को कहता हूं, बच्चों आओ, हम देश के लिए साथ मिलकर के आगे बढ़े. देश बहुत आगे बढ़ रहा है, आगे बढ़ने वाला है और

0: आपका भी आगे बढ़ना निश्चित हो, यही मेरा सपना है।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एका दिसाच्या दौऱ्यावर असतात. पहिली ते आंध्र प्रदेशाक भेट दितले, जय विजयनगरम जिल्ह्यात भोगपुरमात ते सुमार 18,000 कोटी रुपयांच्या विंगड विंगड विकास कामांची बुन्याद उक्तावण आणि लोकार्पण करतले. तसेच ते भोगपुरमात अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण करतले. हे नवीन ग्रीनफील्ड विमानतळ भौशिक खासगी भागीदारी पीपीपी तत्वार 5,600 कोटी रुपयांपर्यंत चढ खर्चून बांधला. प्रधानमंत्री मोदी विशाखापट्टणमात एएसआयपी सेमीकंडक्टर प्रकल्पाची बुन्याद घालतले. इंडिया सेमीकंडक्टर मिशना अंतर्गत मान्यताय मेळिल्लो हो आंध्र प्रदेशातलो पहिलोच सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प असा. उपरांत प्रधानमंत्री कर्नाटकातल्या मैसुरात वतले, थंय ते स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण करपाचे असात. नीट प्रश्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निदर्शना वेळार पुलिसांनी केल्ल्या कारवाईक लागून विरोधकांनी निषेध केलो. त्या उपरांत संसदेचे दोनूय सभाघर दिसा खातीर स्थगीत केल्ले. लोकसभेत बोवाळ जाल्ल्यान जल्म आणि मरण नोंदणी विधेयक 2026 चर्चा करिनासतना संमत झाले. या विधेयकाक लागून जल्म आणि मरणाची कळाव जाल्ली नोंदणी विशयीचे कायदे चढ कडक झाल्यात. विरोधकांनी हे चर्चेत वाटो घेऊक नाशिल्ल्यान संसदीय व्यवहार मंत्री किरण रिजिजू हांणी टीका केल्या. आता 3 ऑगस्टाक लोकसभा आणि राज्यसभेची परतून बसका जातली. पाकिस्तानाच्या ताब्यात आशिल्ल्या जम्मू काश्मीरातली निदर्शना म्हणजे पाकिस्तानी व्यवस्थेचो अपमानजनक अस्वीकारच असा असे भारतान म्हळा. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांक माहिती देताना विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी म्हळा की पाकिस्तानी व्यवस्था शांतताप्रिय नागरिका आड निर्दयी बळाचो वापर करता. या दडपशाहीक लागून 40 परस चढ नागरिकांक दुर्दैवी मरण आयला आणि कितलेशेच गंभीर जखमी झाल्यात. एका हिंसक राजवटीचो फुडो करताना थंय नागरिकांनी ह्या बेकायदेशीर हत्यांची स्वतंत्र चौकशी करपाची मागणी आंतरराष्ट्रीय संस्थांकडेन केल्यात असे प्रवक्त्यांनी नमूद केला. भारतान आंतरराष्ट्रीय समुदायाक पाकिस्तानाच्या कृतींचे परीक्षण करपाचे आणि अत्याचारांखातीर तांकां जबाबदार धरपाचे आवाहन केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी फेसबूक पोस्ट मर्यादित केल्या प्रकरणात केंद्र सरकारान मेटा या सोशल मीडिया कंपनीच्या जागतिक टीमीक आपयला. ह्या टीमीची अल्गोरिदम बायस आणि भौशिक सुव्यवस्थेतली भूमिका ह्या मुद्द्याचेर चौकशी करतले. आकाशवाणी न्यूजाक मेळिल्ल्या अधिकृत माहितीप्रमाण फुडल्या सप्तकाच्या मध्यात ही चौकशी जावपाची शक्यता असा. या वेळार मेटाक तांचो अल्गोरिदम नेमको कसो काम करता आणि भौशिक सुव्यवस्थेबाबत कंपनीची भूमिका किती असा याबाबत स्पष्टीकरण दिवपाक सांगितले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान 2026-27 ते 2030-31 या कालावधी खातीर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू दवरपाक मंजुरी दिल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले की या 5 वर्षांच्या कालावधी खातीर या योजनेअंतर्गत 3.15 लाख कोटी रुपयांच्या अर्थिक तरतुदीक मंजुरी दिल्या. पीएम किसान योजनेवरवी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रकल्पाचो वापर करून पात्र शेतकऱ्यांक कुटुंबियांक उत्पन्न सहाय्य दितात. आता मेरेन 23 हप्त्यांच्या माध्यमातल्यान 4.47 लाख कोटी रुपया परस चढ रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्या. विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजे तांचे इराणी समपदस्थ अब्बास अरघची हांचे कडेन चर्चा केली आणि पश्चिम आशियाई प्रदेशात सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारताक लागिल्ली तीव्र चिंता व्यक्त केली. या दूरध्वनी संभाषण

0: या वेळार डॉ जयशंकर हांणी आग्रो धरलो की खंयच्याय परिस्थितीत व्यापारी जहाजां आनी खलाशा वेले हल्ले टाळचे. खंयच्याय पक्षा कडच्यान जावपी अशा हल्ल्याक भारत निशेध करता हाचेर तांणी भर दिलो. मंत्र्यांनी सोशल मिडियार एका पोस्टात सांगले की तांकां सध्याच्यो घडामोडी आनी सुरू आशिल्ल्या चर्चांबाबत इराणची भुमिकाय समजून सांगली. भारत सदांच संवादा वटेन आसा अशें मंत्री जयशंकर हांणी नमूद केलां. केंद्रीय मंत्रिमंडळान उर्जा साठोवपाच्या पद्दतीन फ्लोटिंग सोलार फोटो वॉल्टीक प्रकल्पाच्या विकासा खातीर प्रधानमंत्री सूर्य सरोवर येवजणेक मान्यताय दिल्या. वट्ट 5,070 कोटी रुपया खर्च करून हे येवजणेक मान्यताय दिल्या अशें प्रसार माध्यमांकडेन उलयतना मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले.
1: प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना में जितने वॉटर बॉडीज हैं, डैम्स हो, लेक्स हो, कैनाल्स हो, उन सब का उपयोग करके जो सोलर पावर जनरेशन कैपेसिटी क्रिएट करना है उसका अप्रूवल लिया गया है. 102 गीगावाट यानी 1,00,000 मेगावाट की कैपेसिटी पोटेंशियल है भारत में.
0: ग्लासगोत जाल्ल्या राष्ट्रकुल खेळा सर्तीत भारतान काल आनीक एक बेसबरी कामगिरी करून ज्युडोत 2 इतिहासीक पदकां मेळयली. दादल्यांचे जेव्हलीन थ्रोत या धुरपी अशी डबल पोडियमाचेर सुवात मेळयल्या, जाल्यार डॅकथलॉनात पयलेच खेपे काश्या पदक जोडले. सध्या भारत एकूण पदक क्रमवारीत 23 पदकांसयत 10व्या सुवातेर आसा. तातूंत 5 भांगरा, 12 रुप्या आनी 6 काश्या पदकांचो आसपाव आसा. ऑस्ट्रेलिया अजुनूय 128 पदकांसयत पयल्या क्रमांकाचेर आसा. तातूंत 55 भांगरा पदकांचो आसपाव जाता. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेगेवेलो कर्नाटक, कोकण, गोंय, केरळात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयज गुजरात, छत्तीसगड, विदर्भ, आसाम आनी त्रिपुरात जगलासयत गडगड मारपाची शक्यताय आसा. मजगती ओडिशातली हुंवार परिस्थिती अजुनूय गंभीर आसा. मुखेलमंत्री मोहन चरण माझी आयज सकाळी हुंवाराक लागून त्रास जाल्ल्या जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण करतले. तशेंच वरिष्ठ अधिकाऱ्यांवांगडा बचाव, आदार आनी पुनर्स्थापनाचो नियाळ घेतले. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आनी द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आंध्र प्रदेश आनी कर्नाटकाच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसात. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शनां म्हळ्यार पाकिस्तानी वेवस्थेचो अस्विकार आसा अशें भारतान म्हळां. आनी राष्ट्रकुल खेळांत भारतान बेस बरी कामगिरी करून ज्युडोत 2 इतिहासीक भांगरा पदकां जोडली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी,
1: फार्म टू सिटी।
0: FM रेनबोत येवकार सगळ्या आमच्या आयकुप्यांक, मोगाळ आयकुप्यांनो, आम्ही मुखार व्हरता ही वळेरी कातारांची, आणि तुमच्या खातीर येता एज ब्रिटॉन आणि लॉना घेऊन स्वीट 16।

एफ एम रेनबो तुमच्या आवडीचं हो चॅनल तुमच्या खातीर घेऊन येता गीत सुहाने गीत पुराने. मोगाळकुप्यानो ही मेहफील जावन आसा पोन्न्या गीतांची सदाबहार. सदाबहार गीतांनी सगळ्यांक माये मोगाचो उर्बेभरीत येवकार दिता. हांव उशा.

0: साहिर लुधियानवी हांची ही उतरा आणि भजन स्वरूप अशी ही संगीतिक रचना रवी हांची आशा भोसले हांचा आवाज आम्ही ऐकलो काजल ह्या फिल्मातल्या हे रचनेक. मोगाळकुपेनो अभिनेत्री मीना कुमारी हांचेर काय सदाबहार गीतां आयज आमी आयकतात एफएम रेनबोतल्यान. हांव उशा आसा तुमचे सांगाता. मीना कुमारी हांचो आयज जल्माचो दीस, त्या निमतान तांची याद काडपी, तांच्या फिल्मांची याद काडपी, तांच्या गीतांक सदाबहार स्वरूप मेळपी, त्या आवाजांची याद काडपी ही एफएम रेनबोची कार्यावळ सदाबहार. घेवया ल्हानसोच ब्रेक, रोकडीच परती मेळुया.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: एफएम रेनबोंत सगळ्यांच्या ऐकुप्यांक येवकार परतून एक फावट मोगा ऐकुप्यानो. सकाळची 9 वरां जावन 20 मिनटां आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत तुमच्या सकाळच्या ह्या खिणार तुमकां घाई आसताच आनी त्याच वांगडा एफएम रेनबोची याद तुमी काडटा ते खातीर तुमकां चड आनी चड देव बरें करूं. आयकत रावात आकाशवाणी पणजी. आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनय चॅनल विविध भारती, म्हादई चॅनल आनी एफएम रेनबोचें प्रसारण. ह्या खिणार एफएम रेनबोच्या सांगातान आसा सदाबहार गीतांची मैफील घेवन हांव उशा. येवकार सगळ्यांक परतून एक फावट.

शंकर जयकिशन हांच्या संगीतान नटिल्ले लता मंगेशकर हांच्या आवाजातले सुमधूर आणि सदाबहार असे हे गीत. गीतकार शैलेंद्र. मोगाळकुप्यानो, आज मीना कुमारी हांच्या फिल्मी दुनियेची सफर आम्ही करतात, पण तेच वांगडा ह्या गीताकडे म्हळ्यार जितले जे गीत आम्ही निकतेच ऐकले, अजीब दास्ता है ये, कहा शुरू कहा खतम. हय, मोगाळकुप्यानो, जिविताची वाट खंयच्यान सुरू जाता आणि खंय पर्यंत वतली हें कांयच कळना, आणि तेंच गिन्यान म्हळ्यार फिलॉसॉफी आमकां सांगताले गीतकार शैलेंद्र ह्या गितांतल्यान. आतां गीतकार शैलेंद्र हांचो जल्म रावळपिंडी पाकिस्तान हांगा जाल्लो 30 ऑगस्ट 1923 हे दिसा, आनी मागीर ते फिल्मी दुनियेंत पावले. तांचे चडशे वांगड आशिल्लो तो राज कपूर, गायक कलाकार मुकेश आनी संगीतकार जोडी शंकर जयकिशन हांचे सांगाता, आनी ह्या जोडये वांगडा रावून तांणी फिल्म इंडस्ट्रीक सुमधूर आनी अर्थपूर्ण अशी गितां दिलीं. म्हणटकच दिल अपना और प्रीत पराई ह्या फिल्मातली सगळीं गितां तांणी बरयल्लीं आनी भावपूर्ण अर्थपूर्ण अशीं हीं गितां. मोगाळकुप्यानो, ह्याच फिल्मातलें एक टायटल सॉंग दिल अपना और प्रीत पराई आयकल्या शिवाय आमच्यांनी रावूं नजो. म्हणटकच हें गीत खास तुमचे खातीर आयज मीना कुमारी हांचो सांगात घेतनाच हें गीत समर्पीत गीतकार शैलेंद्र हांकां. रोमँटीक फिल्म दिल अपना और प्रीत पराई 1960 वर्सा जे रिलीज जाल्ले. राजकुमार सांगाता मीना कुमारी आणि नादिरा हांचो सर्वोत्तम असो अभिनय.

मनांत भरिल्ले मोगाचे कोडे आनीकय घेरा करपी ही उतरां दिल अपना और प्रीत पराई किसने है ये रीत बनाई आंधी में है दीप जलाया किसने है ये आग लगाई. कवी शैलेंद्र गीतकार शैलेंद्र हांची ही सुमधूर अशी उतरां आनी सांगाता शंकर जयकिशन हांचे संगीत. मोगाळकप्यानो तुमी आयकतात सदाबहार गीतांची ही मैफील. मीना कुमारी हांचेर चित्रायल्ल्या गीतांचो आस्वाद आमी आयज घेतात सदाबहार गीतांची मैफिलींत. आनी आतां कार्यावळींत ह्या उपरांतचो आवाज आसा मोहम्मद रफी आनी लता मंगेशकर हांचो. मैं चूप रहूंगी ह्या फिल्मा खातीर चित्रगुप्त हांचे संगीत, राजेंद्र कृष्ण हांचे गीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: एफ एम रेनबोन आमच्या सगळ्या ऐकुप्यांक माये मोगाचो उर्बेभरीत येवकार दिता. हांव उशा परतून एक फावट मोगा ऐकुप्यांनो हो सांगात घेतला. एफ एम रेनबोन आमी सदाबहार गीतांचो. जर तुमच्या वाहनातल्यान प्रवास करता करता तुमी एफ एम रेनबो आयकतात जाल्यार मतीन दवरात, वाहना सवकसायेन चलयात, अपघातांक आमंत्रण देऊ नाकात. एफ एम रेनबोची ही मैफिल आसा गीत सुहाने गीत पुराने घेवन, मोव्या गीतांनी यादींच्या ह्या सफरीर आमी आसात घेवन मीना कुमारी हांच्यो यादी, कारण आयज आसा तांच्या जल्माचो दीस. मोगाळपेनो फिल्मी दुनियेंत मेहजबीन बानो ह्या नांवांत येवपी बेबी मेहजबीन ह्या नांवान बाल कलाकार म्हणून काम केल्ल्यो मीना कुमारी सुमार 90 फिल्मांक तांणी योगदान दिलें ह्या फिल्म इंडस्ट्रीन, आनी नाच ह्या नांवान तांणी शायरी बरयली. रेखता हें तांच्या शायरीचें पुस्तक प्रसिद्ध आसा. हातूंतलीच एक ल्हानशीच ही शायरी, टुकडे टुकडे दिन बीता, टुकडे टुकडे दिन बीता, धज्जी धज्जी रात मिली, जिसका जितना आंचल था, जिसका जितना आंचल था उतनी ही सौगात मिली.

0: संगीतकार गुलाम मोहम्मद हांचे लाजवाब अशे संगीत आनी कैफी आजमी हांची लाजवाब अशी उतरा. पाकिजा ह्या फिल्मांत लता मंगेशकर हांचो आवाज 1972 वर्सा मीना कुमारी हांचेर चित्रायल्ले हे फिल्म मोगाळ कुप्यानो 1962 वर्सा मीना कुमारी हांची दोन फिल्मां आयिल्ली. तातूंतले मैं चुप रहूंगी एक आनी दुसरे आरती ह्या दोनाय फिल्मांतली गीतां गाजली. मैं चूप रहूंगी ह्या फिल्मा खातीर चित्रगुप्त हांचे संगीत आशिल्ले तर आरती ह्या फिल्मा खातीर रोशन हांचे संगीत. मजरूह सुलतानपुरी हांची अर्थपूर्ण अशी उतरां म्हणटकच ह्या खिणार मजरूह हांचेच हे गीत आयकुया. कभी तो मिलेगी कही तो मिलेगी बहारों की मंजिल हो राही.
1: जब जिंदगी मौत पर हंसेगी.
2: लेकिन कब कैसे
1: मालूम नहीं. चलो मुझे घर पहुंचा दो.

1962 वर्सा आयिल्लें आरती हें फिल्म आनी फणी मुजुमदार हांच्या निर्देशनाखाल मीना कुमारी, अशोक कुमार आनी प्रदीप कुमार हांचो सर्वांग सुंदर असो अभिनय. मोगाळकप्यानो अशें म्हणटात की प्रफुल्ल देसाई हांच्या संस्कार लक्ष्मी ह्या नाटकाचेर आधारित आरती ह्या फिल्माचें कथानक आशिल्लें आनी मीना कुमारी हांची यादगार अशी भुमिका. आयज आमी मीना कुमारी हांचेर चित्रायिल्ल्या गितांची सफर करता सदाबहार गितांनी आनी हांव उशा आसा तुमचे खातीर घेवन हे लाजवाब अशे नगमे. रुख जा रात ठहर जाओ चंदा अशी विनवणी आमी करतात चंद्राक, कारण ताका सांगता एक मोगी युगुल आपली प्रेम कहानी. जब जुल्फ की कालीख में घुल जाए कोई राही. मीना कुमारी बरयता, जब जुल्फ की कालीख में घुल जाए कोई राही, बदनाम सही लेकिन गुमनाम नहीं होता. ऐकूया या उपरांचे हे गीत, दिल एक मंदिर, ह्या फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो आवाज.

श्रोते हो, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी आपण ऐकत होता अजय अतुल यांचं संगीत, अजय गोगावळे आणि श्रेया घोषाल यांचा स्वर. रसिक हो, गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर, जो 2023 प्रदर्शित झाला. केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केलं होतं या चित्रपटाचं आणि अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांच्या मुख्य अशा भूमिका होत्या. कार्यक्रमात यानंतरचा स्वर आहे कस्तुरी वावरे यांचा, पोस्टर गर्ल या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, हा अवघा संसार चालवण्यासाठी त्या पंढरीनाथाचा आशीर्वाद तर हवाच, पण त्याचबरोबर रखुमाईसारखी सारथी. हेच सांगणारं हे गीत वैभव जोशी यांचं होतं. पोस्टर गर्ल या चित्रपटासाठी ही संगीत रचना अमित राज यांची होती. रसिक हो, आपण ऐकता आहात चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या या प्रसारणातून, आणि मी उषा आहे आपल्यासोबत. ऐकत रहा एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ.

गुरु ठाकूर यांची ही गीतरचना होती. रसिक हो स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांचा स्वर, झेंडा या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते यांचं संगीत. सकाळचे 10:25 होत आहेत. आपण ऐकता आहात चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोतून.

0: ऋषिकेश रानडे यांचा स्वर आपण ऐकत होता. रसिक हो, नुकतंच आपण ऐकलेलं हे गीत श्रीरंग गोडबोले यांचं होतं आणि संगीत अविनाश विश्वजीत यांचं. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील हे गीत होतं. आणि आता कार्यक्रमात घेऊया अल्पशी विश्रांती. शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग असा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी.
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी

कामावयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर. रसिक हो हा स्वर आपण ऐकत होता टाइमपास या चित्रपटासाठी, गुरु ठाकूर यांच्या गीतासाठी आणि चिनार महेश यांच्या संगीतासाठी. आपण ऐकत आहात चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणातून. कार्यक्रमात यानंतरचं हे गीत अजय अतुल यांचं संगीत.

शंकर महादेवन यांचा स्वर आपण ऐकत होता. रसिक हो अगबाई अरेच्या या चित्रपटातील हे गीत होतं आणि अजय अतुल यांचं संगीत आपण ऐकत आहात. चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणातून रसिक हो. आणि आता कार्यक्रमात यानंतर टिकटिक वाजते डोक्यात आणि धडधड वाढते ठोक्यात ऐकूया हे गीत कार्यक्रमात यानंतर. अमित राज यांची ही गीतरचना

रसिक हो नटरंग या चित्रपटासाठी गुरु ठाकूर यांची ही लावणी आपण ऐकत होता. अजय अतुल यांचं संगीत होतं. अजय गोगावळे आणि बेला शेंडे यांचा स्वर. रसिक हो 10:50 झालेली आहेत. आपण ऐकता आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारणातून आणि मी उषा आपल्यासोबत. यानंतरचा हा स्वर आहे स्वप्नील बांदोडकर यांचा.

रसिक हो स्वप्नील बांदोडकर आणि कविता यांचा स्वर आपण ऐकत होता. राखणदार या चित्रपटातील ही गीतरचना होती. आणि आता कार्यक्रमात शेवटी नटरंग.

श्रोते हो नटरंग या चित्रपटासाठी आपण ऐकत होता हे गीत अजय अतुल यांचं संगीत होतं आणि या गीताबरोबरच समाप्त होतोय आजचा आपला चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम. मी उषा आपला निरोप घेते FM रेनबोच्या या प्रसारणातून. आपण ऐकत रहा FM रेनबोचं हे प्रसारण.

FM रेनबोची वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही आयकतात तुमच्याच आवडीच्यो आमच्यो ह्यो तर एक वार कार्यावळी. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत 11 वरां जावन 6 मिनटां जाल्यात. सुगम संगीत

अजय नायक आणि गौतमी हेदे कार्यावळीची ही सुरुवात आशिली. अजय नायक हांचेच संगीत, बाकीबाब बोरकार हांचे गीत आणि ह्या उपरांत पूर्णानंद चारी कार्यावळीतल्या ह्या उपरांतचे हे गीत आयकूया. पुंडलीक नारायण नायक हांचे, संगीतकार हर्ष नरसे.

दुतुर्भिकाचे घाणेकार हांचे हे गीत गावपी कलाकार डॉक्टर शकुंतला भरणे. एफ एम रेनबोच्या वितरावणेंत तुमी आयकतात सुगम संगीत. उल्हास भुयांव हांची ही गीत रचना. ह्या उपरांत दर्याच्या देगेर गायतात सिद्धनाथ भुयांव.

नमस्कार, हांव जॉन आग्यार, कोंकणी कवी. आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्षां पुराय करता. ही व्हडा खोशयेची गजाल. 23 भासांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरेन पावता. ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजे केंद्राकडे लागींचो संबंद. हांवें जायत्यो युवाणी कार्यावळी केल्यात. ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोवप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात. हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतीचो कार्यक्रम चालू आसा. आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतीक आणि बौद्धिक परिदृश्याचो महत्वाचो भाग. राष्ट्राची गिरेस्तकाय, संस्कृताय आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता. त्या वेळार हांव म्हज्या वतीन आकाशवाणीक उन्हुनीक परबी दिता. देव बरें करूं.

पुरुषोत्तम पै आणि दिव्या प्रभू हांणी गायिल्ल्या धुतुर्भिका जे गाणेकार हांच्या गीता उपरांत आयकुया शर्मिला कश्यप हांचो हो आवाज, धुतोर मनोहरराय सरदेसाय हांचे हे गीत, माफ करात, शर्मिला कश्यप हांचो हो आवाज कार्यावळींतले ह्या उपरांतचे हे गीत रमेश वेळुस्कर हांचे, संगीतकार पंडित सोमनाथ चारी.

FM रेनबो च्या मित्रांनी तुमच्या सगळ्या ऐकण्यात परतून एकदा मायमोगाचा येऊकार आमच्या स्टुडिओतल्या घरी आणि 12 वरा जाऊन 10 मिनिटं झाल्यात. ह्या उपरांत वितरावपाच्या तरेकवार कार्यावळींची वळख आमच्या ऐकप्याक आम्ही करून दिता. तालधरात फिल्मी संगीताचेर कार्यावळींची ही वळख करून दिल्या उपरांत 12 वरा 15 मिनिटांचेर 1 वर जावन 5 मिनिटांचेर आसतली कातारां, तर 2 वरांक भावगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2 वरां 30 मिनटां सावन पहिल्या सुवातेर जोकबॉक्स, 3 वरां 10 मिनटांचेर आरजेस चॉईस, 4 वरां 5 मिनटांचेर पॉप टायम आणि 5 वरां 10 मिनटांचेर म्युझिकल कॉकटेल. आमच्या ऐकप्याक आम्ही याद करून दिता मजगती प्रायोजित कार्यावळ 3 वरांचेर आम्ही वितरायतात स्पायस. सांजवेच्या प्रसारणात 5 वरां 35 मिनटां सावन परतून एकदा तरेकवार कार्यावळी पहिल्या सुवातेर मराठी संगीत, 6 वरां 5 मिनटांचेर रेनबो सांज, 7 वरांक हॅलो फरमायश. कातारांची कार्यावळ आसतली 8 वरांचेर, तर एके फिल्मचे कार्यावळ 8 वरां 30 मिनटांचेर घेऊन येता जब जब फूल खिले या फिल्मातली गीतां. पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी 9 वरां 15 मिनटां सावन पहिल्या सुवातेर बेस्ट ऑफ द वीक, 10 वरां 5 मिनटांचेर रिक्वेस्ट कार्यावळ आणि 11 वरां 10 मिनटांचेर फ्रॉम द आर्काइव्स. ऐकपॅनो FM रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो सांगात मध्यान रातच्या 12 वरां 6 मिनटां मेरेन.

0: मेरेन दर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी.
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी

पाप की दुनिया या फिल्म आशा भोसले शब्दिल कुमार यांनी संगीतानी गायल्या. हप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केल्या. या गीता उपरांत मिस्टर इंडिया किशोर कुमार यांनी संगते. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

सफर फिल्माखातीर किशोर कुमार हांचो हो आवाज इंदीवर हांचें गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी. तुमी ताल थल्ल्या फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. 12 वरां जावन 31 मिनटां जातात. मुखेल खबरो.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी।

किशोर कुमार हंसो आवाज, आपकी कसम या फिल्मा खतीर, राहुल देव बर्मन हनी संगीतबद्ध केलेलें गीत आणि ह्या उपरांत तलत अजीज, भीमराव जान या फिल्मात.

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग कार्यावळीतली ह्या उपरांची ही रचना ऐकूया. साथ साथ ह्या फिल्मा खातीर जावेद अख्तर हांची ही रचना, संगीतकार कुलदीप सिंग.

जब इतरावणी तुम ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन सदमा फिल्मात सुरेश वाडकर इलाय राजा हांणी संगीतबद्ध केल्लें गुलजार हांचें गीत

प्रकाश वाडकर हिण गायले हे गीत सदमा या फिल्मा खातीर आणि ह्या उपरांत हम दोनों फिल्मात मोहम्मद रफी जावेद आणि संगीतबद्ध केले साहिर लुठियानवी.

फिल्मोग्राफी. तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन. एफ एम रेनबोच्या वितरावणीत एक वराचेर कांय खिणा भितर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपीत करता.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार रसिक श्रोतेहो, FM रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत भावगीतांचा हा कार्यक्रम.

श्रोते हो, अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत होतं. संगीतकार यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर कृष्णा कल्ले, परिकथेतील राजकुमार या संग्रहासाठी ऐकूया अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

परीकथेथील राजकुमारा या संग्रहासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं हे गीत आपण ऐकलं. कृष्णा कल्ले यांचा स्वर. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर श्रीधर फडके.

हा कार्यक्रम श्रोते हो एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध करून गायलेलं विमल लिमये यांचं हे गीत आपण ऐकलं, आणि यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा हा स्वर आपण ऐकलत. मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी लता मंगेशकर, कवी ग्रेस यांची रचना, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, मैत्र जीवांचे या संग्रहासाठी.

यासाठी कवी ग्रेस यांची ही रचना आपण ऐकली. लता दिदींचा स्वर, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. आणि या गीताबरोबरच समाप्त होत आहे भावगीतांचा कार्यक्रम. 2:31 झालेले आहेत FM रेनबोच्या प्रसारणात. यानंतर पश्चिमी संगीत प्रियंकाच्या साथीनं. आपला निरोप घेते मी चारुशीला. ऐकत रहा FM रेनबो. या क्षणी मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार, आम राजेश श्रीकामत आणि या सत्कम मुख्य खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा गैरप्रकार प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर केला. अपशब्द आणि द्वेष हातूंतल्यान कांयच साध्य जायना असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भरकटलेल्या तरणाट्यांक ख्यास्त दिनासतना राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या योग्य मार्गार हाडपाक जाय असे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी युनायटेड किंगडमाचे प्रधानमंत्री एंडी बर्नहॅम हांचे कडेन संवाद साधलो आणि प्रधानमंत्री म्हणून पदभार स्विकारल्या बद्दल तांचे अभिनंदन केलां. पर्यावरण आणि दायजाची जतनाय करतानाच शाश्वत उदरगत करपाक गोंय हे देशात आदर्श राज्य थारतले असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयात बुद्धिबळाक उर्बा दिवपा खातीर खेळा संचालनालयाकडच्यान जी मजत जाय ती मेळटली असे उतर मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिलां. भलायकी संचालनालयात मुखेल वैजकी अधिकारी आशिल्ली डॉ मेधा साळकार ही भलायकी खात्याची नवी संचालक असतली. डॉ रुपा नायक निवृत्त झाल्ल्यान भलायकी खात्याचे संचालक पदाचो ताबो डॉ मेधा साळकार हांचे कडेन आसतलो. राज्यात 26 सुवातीचेर बसयल्या एआय कॅमेऱ्यावरवी येरादारी नेम मोडप्यांचेर आयज सावन तालाव जारी करपाक सुरवात झाली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी तांचे इराणी समपदस्थ अब्बास अराग्जी हांचे कडेन चर्चा केली आणि पश्चिम आशियाई प्रदेशात सुरू आशिल्ल्या संघर्षाक लागून भारताक जाल्लो खर हुस्को उक्तायलो. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरातली निदर्शनं म्हणजे पाकिस्तान व्यवस्थेचो अस्वीकारूच असा असे भारतान म्हळां. राष्ट्रकुल खेळात भारतान बेस बरी कामगिरी करून जुडोत दोन इतिहासिक भांगरा पदकां जोडल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

Thank you so very much, Priyanka. Anik, Mogar, Mawar, Akipano, to me, I get a diksha pata, Ushar, Megahertz, FM, Rainbow, How Neha, Kurta, Mana Karza Sound Swagat, and Yokar Tumka, Ya, Karyavurincha Satrat, Shanwar So Ho, Hodis, and His Sundarashi Sansvil, Tumcha Katir Tarekwarasho Karyavuri, Gyonio Pache Asa, How Rachel Nova Marin, and Ikunchu, Zanun Givya. काय खेळा मित्रूच तुमच्या खातीर असलेली मराठी गीतांची कार्यवळ बरोबर 5 वरा जाऊन 35 मिनिटांचेर त्याचे उपरांत मोगाळेशानो ऐकपाक रावत 5 जाऊन 58 मिनिटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो स वराचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आणि त्याचे उपरांत 6:05 मिनिटांनी रेनबो सांज ही कार्यवळ 7 वरा मेरेन चलतली मजगती 6:58 मिनिटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो 7 वराचेर हॅलो फरमाईश 6:05 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 7:20 मिनिटांचेर 10 मिनिटांच्यो प्रादेशीक खबरो आणि रेनबो तुमच्या खातीर घेऊन येतले हॅलो फरमाईश ही कार्यावळ ताचे उपरांत मोगाळेशानो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो कार्यावळ तुमच्या खातीर असतली कातारची बरोबर रातच्या 8 वराचेर आणि 8:30 मिनिटांचेर एक ही फिल्मचे ह्या कार्यावळीत जब जब फूल खिले ह्या फिल्मातली गीतां तुमच्या खातीर असतली बरोबर 9 वराचेर ऐकपाक रावात न्यूज ॲट 9 9 वरां जाऊन 15 मिनिटांचेर पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी सुरू जातल्यो सुरवेक असतले बेस्ट ऑफ द वीक 10 वराचेर हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 10:05 मिनिटांचेर फोन इन कार्यावळ

पश्चिमी संगीताची. 11:05 इंग्लिश इतल्यान खबरो आणि 11:10 फ्रॉम दी आर्काइव जी चलतली 12 वरां मेरेन. 12:05 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान आणि त्याच्याच बरोबर कार्यावळींची समाप्ती FM रेनबो चॅनलाचेर. तुम्ही ऐकतात हो आकाशवाणी पणजे केंद्राचो FM रेनबो. काय खिणा भितरूच मराठी गीताची कार्यावळ ऐकपाक रावात, खंयच वचू नाकात. हांव आसा तुमचो सांगात जोडून, ऐकत रावात FM.

एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स, श्रोते हो, तुम्ही ऐकताय 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो. मी नेहा ह्या कार्यक्रमामध्ये जो आहे मराठी गीतांचा, आणि बरोबर 5:36 झालेली आहेत, 6 वाजेपर्यंत अर्थात 5:58 हा कार्यक्रम तुमच्यासाठी असेल. आणि 5:58 कोकणीमधून बातम्या आणि 6 हिंदीमधून बातम्या. तर जास्त वेळ न दवडता ह्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते ह्यांचा स्वर मेहंदीच्या पानावर.

बघ डोळ्याने तू, श्रोते हो, आपण हे भावगीत ऐकलत आणि त्याच्या अगोदर आपण मेंदीच्या पानावर हे भावगीत ऐकलेलं. आता भावगीतांवरून आपण वळूयात लोकगीतावर. तर पुढील लोकगीत तुमच्यासाठी आशा भोसले आणि हेमंत कुमार ह्यांच्या जोड स्वरातून गोमू संगतीनं.

श्रोते हो, काही क्षणातच बरोबर 5:58 कोकणीमधून बातम्या असतील आणि त्याच्यानंतर 6 हिंदीमधून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून. तर हा कार्यक्रम मराठी गीतांचा इथेच संपतोय. तुमच्यासाठी रेनबो सांज हा कार्यक्रम बरोबर 6:05 ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो.

टू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केले. आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीत देशाच्या तरणाट्यांची प्रतिभा आणि ताक हाची चढ महत्वाची भूमिका असपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी मैसूरात स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र विवेक स्मारकाचे उक्तावण केले. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला किंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशांमधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांनी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. कॉमनवेल्थ गेम्स 2026 सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनाच्या विभागात बॉक्सिंगात पहिले भांगरा पदक जिखपा खातीर खेळगडे प्रिती पवाराक केंद्रीय खेळां युवा वेव्हार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी परबी दिल्या. भारतीय हवामान विभागान आज पूर्व राजस्थान मध्य महाराष्ट्र दर्यादेग कर्नाटक दक्षिण अंतर्गत कर्नाटक कोकण गोवा केरळ आणि माहीत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचा अंदाज दिला. ह्यो आशिल्ल्यो काही मुखेल खबरो.

नमस्कार, और राजेश श्रीकामत आणि असत काय मुख्य खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी भौशिक परीक्षा अयोग्य मार्गाचं प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक प्रेस्तारा संसदेत मंजूर केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आंध्र प्रदेशात विजयनगरम जिल्ह्यातल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी

नमस्कार आणि योकार रेनबो सांज ह्या कार्यवळीत सगळ्यांक माय मोगाचो योकार. 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही सगळेजण ऐकतात. स जाऊन स मिनटां ह्या खिणाक रेनबो सांज ही कार्यावळ चलतली 7 वरां मेरेन. मजगती 6:30 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आनी 6:35 परत एक फावट आमी रेनबो सांज ह्या कार्यावळीत आमचो तुमचो साथ जोडून आसतली. तर तरेकवार अशी गीतां, तरेकवार अश्यो गजाली आमी करपाची आसात ह्या कार्यावळीत. बरे बसात, बरे एन्जॉय करात आणि तुम्ही ऐकतात रेनबो सांज रेनबो चॅनलाचेर. पहिल्या सुवातेर तुमच्या खातीर उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती हांचो हो जोड स्वर मोहरा ह्या फिल्मा खातीर, जो कहते हैं तू चीज बडी है मस्त मस्त.

चीज बड़ी है मस्त मस्त, मोहरा 1994 वर्षाचे हे फिल्म आणि ह्या फिल्माचे हे फामाद बॉलिवूड गीत, ज्यातूत उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती हांचो आवाज जोडस्वर आमका ऐकपाक मेळटा. ह्या गीतात रवीना टंडन, अक्षय कुमार आसात, पुणून हे गीत मुळात दिव्या भारती हांच्या खातीर आशिल्ले. पुणून दिव्या भारती हांच्या अचकीत मरणा उपरांत रवीना टंडन हिणें ताचो ताबो घेतलो आणि हे ट्रॅक इतले व्हडले हिट झाले की ह्या ट्रॅका उपरांत रवीना टंडन हांकां मस्त मस्त गर्ल अशें म्हणून नाव पडलें, अशें लोक वळखुपाक लागले. त्या टायमार रवीना एकाच वेळार दोन फिल्मां खातीर शुटींग करताली आणि ह्या गीताच्या नाचाच्या शुटिंगा वेळार तिका खूप थकवो जाणवलो आणि ताका लागून ती बेशुद्ध झाली आणि हाका लागून 2 वरां शुटाचे जे काम असा ते थारले. दिग्दर्शकान रस्त्यावेली एक टपोरी अभिव्यक्ती जाय असे सांगितले उपरांत गीतकार आनंद बक्षीन हाणी हे आकर्षक हुक बरेलो. तुम्ही ऐकतात रेनबो सांज, ही कार्यवळ जो बहुत ही मस्त मस्त है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

कुर्बान या फिल्मा खातीर सोनू निगम, श्रेया घोषाल, सलीम मर्चंट हांचो हो स्वर शुक्रान अला. मोगळ इश्टानो, बरोबर 6:30 जायत येतात. आयकुपाक रावात 5 मिनटांच्यो राष्ट्रीय खबरो. 6:35 परत एक फावट रेनबो सांज ह्या कार्यावळींत तुमची आमची भेट.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूनी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गाचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक ब्रेस्तारा संसदेत मंजूर केले. कठोर ख्यास्तीची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करून भौशीक परिक्षांमधल्या गैरप्रकारांक आळा घालप हो या कायद्याचो उद्देश असा. तशेंच विद्यार्थ्यांचो फुडार सुरक्षित राखत एक भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून परिक्षा प्रणालीमधली पारदर्शकता निष्पक्षता आणि सचोटी अधिक बळकट करप हेच हाचे उद्देश असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आज आंध्र प्रदेशात विजयनगरम जिल्ह्यातल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उक्तावण केले. विमानतळाचेर आंध्र प्रदेशाचे राज्यपाल एस अब्दुल नझीर, मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि हेर मानेस्तांनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले. मोदींनी प्रवासी टर्मिनल इमारतीचे उक्तावण केले आणि या ग्रीनफिल्ड विमानतळाची पळोवणी केली. तांणी विमानतळावेल्या प्रवाशांखातीर अत्याधुनिक सुविधांचो आढावो घेतलो. तशेंच विमानतळाची रचना, प्रगत तंत्रज्ञान, मास्टर प्लॅन आनी विमान येरादारी केंद्र म्हणून जावपी फुडारातलो विस्तार याबाबत अधिकाऱ्यांकडच्यान म्हायती घेतली. नव्या विमानतळाचे म्हत्व अधोरेखित करताना प्रधानमंत्र्यांनी म्हळें की स्वातंत्र्य झुजारी अल्लुरी सिताराम राजूच्या नांवान तयार केल्लो हो विमानतळ आदिवासी समाजाच्या हक्का खातीर झुजताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्याच जमनीचेर उक्तावण करप ही अत्यंत अभिमानाची गजाल. आंध्र प्रदेश खासा करून उत्तर आंध्राच्या प्रगती आणि उदरगती खातीर हो विमानतळ महत्वाचा आधार जातलो आणि राज्यातल्या तरणाट्यांक उज्ज्वल फुडार आणि चढ संधी तयार करपा खातीर लॉन्च पॅड म्हणून काम करतलो असे त्यांनी सांगले.
1: एक समय था जब हवाई उड़ाने सिर्फ बड़े शहरों तक सीमित थी. एनडीए सरकार में आज छोटे शहर के साधारण लोग भी फ्लाइट से आ जा रहे हैं. 12 इयर्स में सिर्फ एयरपोर्ट की संख्या ही नहीं बढ़ी है. हमारी उड़ान योजना के कारण आज गरीब परिवार के लोगों को भी जहाज में बैठने का अवसर मिल रहा है. इस योजना ने गरीब से गरीब को अपना सपना पूरा करने में मदद की. कुछ दिन पहले ही सरकार ने उड़ान योजना के दूसरे फेज की शुरुआत की. इस पर भी 29,000 करोड़ रुपीज खर्च किए जाएंगे.
0: आंध्र प्रदेश आणि देशाच्या उदरगतीत देशातल्या तरणाट्यांची प्रतिभा आणि ताक हाची चढ महत्वाची भूमिका असपाक जाय असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगले. हे मतीत घेऊन सरकारचे लक्ष सेमी कंडक्टर सारख्या तंत्रज्ञानाच्या उद्योग उभारपाचीर असा असे त्यांनी सांगले. विशाखापट्टणमात नव्या अर्धवायू उत्पादन कारखान्याची बुनियाद घालप हे त्या दिशेन एक व्हड पाऊल असा असो उल्लेख त्यांनी केला.
1: प्रदेश हमेशा भविष्य की सोच रखने वाला प्रदेश रहा है. सॉफ्टवेयर, आईटी और टेक सेक्टर में आंध्र के युवाओं ने पूरी दुनिया में अपना डंका बजाया है और इसलिए सरकार यहां के टैलेंट को आंध्र प्रदेश की डेवलपमेंट पावर से जोड़ना चाहती है.
0: उत्तर आंध्राच्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडोवपी 13,500 परस चड आदिवासी बायलांनी सादर केल्ले पारंपारिक थिमसा नृत्यूय तांणी पळयले. उपरांत तांणी महत्वाच्या मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले, उक्तावण केले आणि बुनियाद घाली.
1: आज यहां करीब 18,000 करोड़ रुपीज की विकास परियोजनाओं का शुभारंभ, लोकार्पण और शिलान्यास हुआ है. एयरपोर्ट के साथ साथ ये प्रोजेक्ट आंध्र की रोड कनेक्टिविटी से भी जुड़े हैं. इनमें एनर्जी सिक्योरिटी से जुड़े प्रोजेक्ट भी हैं. ये विकास कार्य इस बात के प्रतीक है कि इस समय आंध्र की स्पीड से आगे बढ़ रहा है.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हैसूरात

स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचें उक्तावण केलें. 1892 वर्सा स्वामी विवेकानंदाच्या मैसूर भेटीच्या इतिहासीक घडणुकेचो उगडास ह्या स्मारकांत जाता. भारत आनी चीन आयज सिक्कीमांतल्या नाथुला खिंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. ह्या दोन शेजारी देशांमदल्या एका म्हत्वाच्या व्यापारी मार्गाचें पुनरुज्जीवन जातलें. ह्या व्यापाराक लागून 2020 कोविड-19 महामारीक लागून लादिल्ली 6 वर्सांची स्थगिती सोंपतली. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी आयज पुण्यांत आयोजित एका कार्यावळींत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. आजचो दीस स्वातंत्र्य सैनीक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकाची पुण्यतिथी आनी समाजसुदारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हांची जयंती म्हणून मनयतात. कॉमनवेल्थ गेम्स 2026 सर्तीत बायलांच्या 54 किलो वजनाच्या विभागात बॉक्सिंगात पयले भांगरा पदक जिखपा खातीर खेळगडे प्रिती पवाराक केंद्रीय खेळा आनी युवा वेव्हार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी परबी दिल्या. भारतीय हवामान विभागान आयज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण गोवा, केरळ आनी माहीत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावसाचो अंदाज दिला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

रेनबो सांज या कार्यावळीत सगळ्यांचे मनाकाळ जसावून स्वागत. परत एक फाउट ब्रेक उपरांत बरोबर 6:36 झाल्यात. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. इष्टानो, आज 1 ऑगस्ट आणि आयच्या दिसाच्यो काय महत्वाच्यो अश्यो घडणुको आमच्या इतिहासात घडिल्ल्यो असात. 1858 ब्रिटीश मुकुटान अधिकृत पणान भारताचो कारभार हातात घेतिल्लो आणि 1857 बंडाच्या उपरांत ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची औपचारिक सत्ता आयच्या दिसा सोपिल्ली. 1920 आयच्या दिसा राष्ट्रवादी फुडारी बाल गंगाधर टिळक, जांकां आमी लोकमान्य टिळक ह्या नावान वळखतात, हांकां पिरायेच्या 64 वर्सा आयच्या दिसा मुंबय शारांत मरण आयिल्लें. तशेंच 1920 आयच्याच दिसा टिळकाच्या निधनाच्या दिसाक लागून महात्मा गांधीन ब्रिटीश सत्ते आड ऐतिहासीक असहकार चळवळ म्हळ्यार नॉन कॉपरेशन मुवमेंट ही चळवळ आयच्या दिसा सुरू केल्ली आनी राष्ट्रीय दुखाक म्हळ्यार आयचो दीस ज्या दिसा बाल गंगाधर टिळक हांकां मरण आयिल्लें आनी राष्ट्रीय दुखवटो आशिल्लो आनी त्या राष्ट्रीय दुखाक एकवटीत राजकीय भौशीक संघर्षांत तांणी हो दीस ह्या दिसा ह्यो गजाली घडिल्ल्यो आसात. 1 ऑगस्ट तुम्ही ऐकतात रेनबो सांज ही कार्यावळ 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो चॅनलाचेर. तरेकवार अश्यो गजाली आमी करत रावतली आणि तरेकवार अशी गीतां आमी ऐकतली मोगाळ ऐकपेनो. बरोबर 6:38 झाल्या, 7 मेरेन ही कार्यावळ तुमच्या खातीर आसतली. मजगती 6:58 परत एक फावट कोंकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां ऐकुपाक मेळटल्यो. फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर सुंदर अशें हें गीत ऐकुपाक दिता, नजरे मिली दिल धडका.

साथिया या फिल्मा खाते रत्न अंसामी हांचो हो स्वर ए उडी उडी तुम्ही हे गीत ऐकले मोगाळ इश्टानो ह्या कार्यवळीत जी आसा रेनबो सांज फुडल्या सुवातेर तुमच्या खातीर रहना है तेरे दिल में ह्या फिल्मा खातीर बॉम्बे जयश्री हांचे कडल्यान जरा जरा

Sono Rainbow Sans ही कार्यवळ तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो चॅनलाचेर. स जावन 52 मिनटां झाल्यात. स जावन 58 मिनटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमच्या खातीर आसतल्यो आनी 7 वरांचेर आयकुपाक रावात हॅलो फरमाईश ही कार्यावळ. आणि ह्या कार्यावळीत कॉल करपाक 2224457 ही लाईन आज तुमच्या खातीर ओपन आसतली. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. फुडले सुवातेर अय्या ह्या फिल्मा खातीर शाल्मली खोलगडे आणि मोनाली ठाकूर हांचो जोड स्वर घेऊन येता हे सुंदर असे गीत. ताच्या उपरांत मोगाळ इश्टनो ऐकूपाक रावात कोकणीतल्यान मुखेल खबरो. आणि जसं हांवें सांगले 7 वरांचेर हॅलो फरमाईश, पूण 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो 5 मिनटां खातीर. आणि ताच्या उपरांत हॅलो फरमाईश ही कार्यावळ चालू उरतली. ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो.

नमस्कार, येवा सात काय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज म्हैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचें उक्तावण केलें। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आंध्र प्रदेशांत विजयनगरम जिल्ल्यांतल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचें उक्तावण केलें। भारत आनी चीन आयज सिक्कीमांतल्या नाथुला खिंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले। ह्या दोन शेजारी देशांमदल्या एका म्हत्वाच्या व्यापारी मार्गाचें पुनरुज्जीवन जातलें। केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी आयज

पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वतःचे भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता असे मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगला. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात. भारतीय हवामान विभागान आयज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण, गोंय, केरळ आणि माहेद घोग्यांनी पावसाचा अदमास उक्तायला. आणि खेळात ग्लासगोत चलतल्या राष्ट्रकुल खेळात भारताच्या पदकांची संख्या वट्ट 30 झाल्या आणि आता भारत 6व्या क्रमांकाचेर पावला. आणि इतल्यान मुखेल खबरो सोपल्यो.

0: आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स 105.4 तुम्ही ऐकत आहात एफ एम रेनबो. बरोबर 7 वरां जाल्यांत आणि 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो 5 मिनटांच्यो आणि ताचे उपरांत तुमच्या खातीर आसतली हॅलो फरमाईश. ही कार्यावळ चालू उरतली पण सध्या ती कार्यावळ ऑलरेडी चालू झाली असा म्हणटकच फोन करपाक हरकत ना. 2224457 असा आमचो नंबर आणि 0832 वो आमचो एसटीडी कोड हो सगळ्यांकूच खबर असा. तर करात फोन आणि सांगात म्हाका तुमचे आवडीचे गीत जे हांव घेऊन येतलें. आणि जर तुमकां कितें संदेश सांगपाचो असा, तुमचे यादी एका पर्टिक्युलर गीता फाटल्यान जर तुमची कसली याद असा, कितें सांगपाक सोदता जाल्यार डेफिनेटली हांव उत्सूक असा जाणून घेवपाक. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो कोण उलयता?
1: हॅलो
0: हॅलो
1: मॅडम
0: हाय, कोण उलयता?
1: हांव लुसियान परेरा, सांगोळडा
0: सान. ओके, तुमचे नाव? हॅलो, ऐकूपाक येता म्हाका. तुमचे नाव कितें म्हणलें?
1: लुसियान परेरा.
0: लुसियान परेरा, ओके. परेरा बाब, आज फर्स्ट टाइम तुम्ही कॉल केला काय कॉल करतात तुम्ही रेग्युलर? हॅलो,
1: काल केला.
0: ओके ओके ओके ओके. परेरा बाब, तुमचो आवाज नी खूप ब्रेक जाता, सारखे क्लियर ऐकूपाक येना. सो म्हाका तुमचे गीत सांगा बेगीन.
1: मॅडम
0: येस,
1: हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना.
0: कोणाक भेटयता?
1: सगळ्या लिसनरांक.
0: ओके, डेफिनेटली.
1: आनी तुका
0: थँक्यू, थँक्यू सो मच परेरा बाब. डेफिनेटली
1: थँक्यू व्हेरी मच फॉर यू. थँक्यू व्हेरी मच.
0: थँक्यू थँक्यू. सो हे आशिले परेरा बाब सांगोळडा हांगच्यान, ताणी आमकां कॉल केला इफ आय एम नॉट रॉंग. कित्याक तांचो आवाज जो आसा तो खूप ब्रेक जातालो म्हणटकच म्हाका क्लिअरली ऐकूपाक येनाशिले. पण काय हरकत ना, तुम्ही ऐकतात 105.4 मेगा हर्ट्स एफ एम रेनबो. आणिक जर तुमकाय बी कॉल करपाक जाय जाल्यार नंबर नोट डाऊन करा, 2224457 आणि 2421258 5. तर हो असा आमचो नंबर आणि तुम्ही मागोपाक सांगपाक शकता तुमच्या आवडीचे गीत आणि ते हांव घेऊन येतले. हातूंत भितर कांयच दुबाव ना. मोगा इश्टनो, स्पेशली परेरा बाब, तुमचे जे गीत असा हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते हांव डेफिनेटली घेऊन येतले. कित्याक फक्त 2 मिनटां उरल्या म्हणटकच ते गीत म्हाका मदींच कट करपाक नका. ह्या खिणाक म्हज्या आवडीचें गीत घेवन येता आनीक तुमचें गीत डेफिनेटली बरोबर 7:10 मिनटांचेर ऐकत रावात 105.4 मेगा हर्ट्ज एफ एम रेनबो.

0: मोगळा इष्टांनो, तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो आणि या खिणा खेरो फरमाईश ही कार्यवळ घेऊन हजर असा हा नेहा तुमचं सांगत जोडून परेरा हणी हे गीत किशोर कुमार यांच्या स्वरातलंय हमे तुमसे प्यार कितना. ब्रेकाच्या पहिली त्यांनी रिक्वेस्ट केली आणि त्यांचे गीत त्यांचे मेरेन पावले. मुखावेलो कॉल घेऊया आणि पोया आमच्या बरोबर कोण असा. हॅलो. ओके, कॉल कट झालो. 2421285222445 7 हे असतात आमचे नंबर्स ज्याचे तुम्ही कॉल करून सांगात माका तुमच्या आवडीचे गीत आणि ते हांव तुमचे खातीर घेऊन येतले ह्या कार्यवळीत जी असा. हॅलो फरमाईश. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो कोण उलयता?
1: हॅलो
0: हॅलो, मातसो बॅकग्राऊंड तुमचा आवाज मातसो कमी करता.
1: हॅलो.
0: येस हॅलो, सांगा तुमचे नाव. सॉरी,
1: रुद्र प्रकाशलांजन.
0: तुमचा आवाज ब्रेक जाता. नाव किती म्हणले?
1: पंडित माशाला.
0: रुद्र पंडित. रुद्र पंडित, हाय रुद्र, आफ्टर अ लॉंग टाइम. कसं असा? ओके ओके. सो
1: खाकी फिल्म
0: सांग.
1: खाकी फिल्मातले गीत झाले.
0: खाकी फिल्मातले? ओके. खंचे? खंचे? वादा रहा. अच्छा ओके. आणि कोणाक भेटयता? सगळ्यांक भेटयता. सो माशेलातलो उत्सव कसो झालो सध्या? बरो झालो न्ही? ओके ओके, बरे बरे. तर थँक्यू फॉर कॉलिंग. येस येस येस. सो या शिलाय रुद्र पंडित माशेलच्यान ज्यांनी आमकां कॉल केलो आणि ताणी हे गीत मागयला उदित नारायण श्रेया घोषाल हांच्या स्वरातले वादा रहा प्यार से प्यार का खाकी या फिल्मा खातीर. रुद्र तुझ्या खातीर हे गीत तुझे मेरेन पावयता. 222-4457 म्हळ्यारच 2224-4557 या असा हो असा आमचा नंबर ज्याचेर तुम्ही कॉल करून सांगा माका तुमच्या आवडीचे गीत. बरोबर 7:15 जाल्ली असतात. या खिणाक तुम्ही ऐकतात ही कार्यवळ जी असा. येस. हॅलो फरमाईश.

मोगा इष्टांनो, आता बरोबर 7:20 जायत येतात. ऐकुप्पा अकरावा 10 प्रादेशिक खबरो आणि तुमची आमची भेट परत एक फावट हॅलो फरमाईश ह्या कार्यावळीत जातली 7:30 आणि त्यांना तुम्ही कॉल करून माका सांगा तुमच्या आवडीचे गीत. वादा रहा ये कॉल से कॉल का की हम आप से बात करेंगे बरोबर 7:30 ऐकत राहत FM Rainbow.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भौशीक परीक्षा म्हळ्यार अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःचे भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजाखातीर वावुरता असे मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगला. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात. आनी पणजे वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. हे विधेयक ब्रेस्तारा संसदेत मंजूर केल्ले. कठोर ख्यास्तीची तरतूद आणि जलदगती न्यायालयांची स्थापना करून भौशीक परिक्षा मधल्या गैरप्रकारांक आळो घालप हो ह्या कायद्याचो उद्देश आसा. तशेंच विद्यार्थ्यांचो फुडार सुरक्षित राखप, एक भक्कम कायदेशीर चौकट निर्माण करून परिक्षा प्रणाली मधली पारदर्शकता, निष्पक्षता आणि सचोटी अधिक बळकट करप हे ह्या विधेयकाचे उद्दिष्ट आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचें उक्तावण केलें. 1892 वर्सा स्वामी विवेकानंदाच्या मैसूर भेटीचें इतिहासीक घडणुकेचो उगडास ह्या स्मारकांत जाता. स्वामी विवेकानंद हांणी त्या वेळार मैसूरचे दिवाण के शेषाद्री अय्यर हांची भेट घेतिल्ली आनी शिकागोत धर्मसंसदेंत पार्लमेंट ऑफ रिलिजियस सहभागी जावपाक अमेरिकेक वचपाक मैसूरचे महाराज चाम राजेंद्र वाडियार हांच्या कडल्यान अर्थीक मदत घेतिल्ली. प्रधानमंत्र्यांनी विवेक स्मारकाची पळोवणी करून स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याक फुलांची श्रद्धांजली ओपली. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरांत आयज अंत्रुज पत्रकार संघाचो 14वो वर्धापन दीस आनी पत्रकार दीस कार्यावळ मनयली. उक्तावण कार्यावळीक वीज मंत्री सुदीन ढवळीकर, सत्कारमूर्ती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकर, अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष विदिता प्रभू, सचिव सदानंद सतरकर, स्पर्धेचे परीक्षक हर्ष सावंत, प्रेमानंद कुंभार आणि हेर मानेस्त हाजीर आशिले. ह्या वेळार फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातल्या शाळांखातीर देशभक्ती पंगड गायन सर्त आयोजित केली. समय पेटोवन आणि लोकमान्य टिळकांच्या फोटोक फुलांहार घालून या कार्यावळीचे उक्तावण मानेस्तांच्या हस्तुकी झाले. दरवर्साप्रमाण समाजात बरे काम करप्यांचो अंत्रुज पत्रकार संघ सत्कार करता. अनुवर्सा वीज खात्याचे कार्यकारी अभियंता सुदन कुंकळकर हांचो वीजमंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी भोवमान झालो. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालताना पत्रकार स्वतःच्या भलायकेचेर आनी कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकर हांणी ह्या वेळार उलयतना सांगले. अभियंता सुदन कुंकळकर हांचे ह्या वेळार उलोवप जाले. विदिता प्रभू हांणी कार्यावळीक येवकार दिलो जाल्यार प्रेमानंद शिरोडकर हांणी उपकार मानले. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस

0: रुपया जारी केल्यात. ही अतिरिक्त रक्कम 10 ऑगस्टाक थारायिल्ल्या नेमान म्हयन्याळ्या हस्तांतरणा परस चड दिल्या. भांडवल आनी उदरगत प्रकल्पांचेर खर्च करपाक राज्यांक चड व्याप्ती दिवप हो ह्या अतिरिक्त हप्त्यांचो हेत आसा अशें अर्थ मंत्रालयान एका निवेदनांत सांगलां. मंत्रालयान राज्य प्रमाण जाहीर केल्ल्या तपशीला प्रमाण उत्तर प्रदेशाक सगळ्यांत चड वांटो म्हळ्यार 19,208 कोटी रुपया मेळ्ळ्या, जाल्यार बिहाराक 10,845 कोटी रुपया आनी मध्य प्रदेशाक 8,010 कोटी रुपया मेळ्ळ्या. अस्तंत बंगालाक 7,866 कोटी जाल्यार महाराष्ट्राक 7,022 कोटी मेळ्ळ्या. ल्हान राज्यांक आनी केंद्रशासीत प्रदेशांकय तांचो वांटो मेळ्ळा. हे वळेरेंत सगळ्यांत उणें वांटप आशिल्ल्या राज्यांत सिक्कीम 365 कोटी, गोंय 398 कोटी आनी नागालँड 524 कोटी रुपयांचो आस्पाव जाता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी, आता मुखावयल्यो खबरो. विद्यार्थ्यांनी ज्ञान संपन्न जावपा खातीर नेमान वाचन करचें अशें साहित्य अकादमी पुरस्कारार्थी लेखक मुकेश थळी हांणी सांगलें. कुर्टी फोंडेच्या श्री अमेय विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थी गौरव सुवाळ्यांत मुखेल सोयरे म्हणून ते उलयताले. दादा वैद्य हायस्कूलच्या 10वेच्या आणि अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 12वेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचो भोवमान थळी हांच्या हस्तुकी झाला. आजच्या सर्तीच्या युगात वाचना वांगडा सामान्य ज्ञान संकलित करचें अशें थळी हांणी सांगलें. ह्या सुवाळ्यांत पत्रकार दिसा निमतान पत्रकार स्वप्नेश च्यारी हांचो भोवमान थळी हांच्या हस्तुकी जालो. ह्या कार्यावळींत निवृत्त शिक्षकांचोय भोवमान जालो. दादा वैद्य हायस्कूल आनी श्री अमेय उच्च माध्यमीक विद्यालयाच्या 54 गुणवंत विद्यार्थ्यांचो ह्या सुवाळ्यांत भोवमान जालो. ह्या वेळार अमेय विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप खांडेपारकर हांणी सुवाळ्याची येजमानकी चलयली. ग्लासगोत चलतल्या राष्ट्रकुल खेळांत भारताची ह्या पदकांची संख्या वट्ट 30 जाल्या आनी आतां भारत 6व्या क्रमांकाचेर पावला. तातूंत 8 भांगरा, 15 रुप्या आनी 7 कांश्या पदकांचो आस्पाव आसा. भारतीय मुष्टियुध्दपटू जॅस्मिन लंबोरिया आनी प्रिती पवार हांणी आपापल्या निमण्या मॅचींत वर्चस्व गाजोवन भांगरा पदकां जिखली. बायलांच्या 54 किलो बॉक्सिंग विभागांत प्रितीन कॅनडाची स्कारलेट डॅलगादो हिका 5-0 अशी निर्णायकपणान हारोवन किताब जिखलो. सध्याची संवसारीक विजेती जॅस्मिनान बायलांच्या 57 किलो वजनाच्या फायनलींत उत्तर आयर्लंडाची मायकेला वॉल्श हिका 5-0 अशी मात करून आनीक एक जैत मेळयलें. भारतान पॅरा एथलेटिक्सांतय इतिहासीक पराक्रम साध्य केलो. दादल्यांच्या शॉटपूट F57 सर्तींत सोमन राणान भांगरा पदक आनी शुभम जुयालान रुप्या पदक जिखले. हाका लागून भारताक दादल्यांच्या शॉटपूट F57 विभागांत पयलेच खेपे राष्ट्रकुलांतले भांगरा पदक मेळ्ळें आनी पयलेच खेपे देशान ह्या सर्तींत डबल पोडियम फिनिशींग मेळयलें. एथलेटिक्सांत तिट्टी उडी प्रकारांत प्रवीण चित्रावेलान रुप्या पदक जिखलें, जाल्यार सेल्वा प्रभून कांस्य पदक मेळयलें. जुडोंत उन्नती शर्मा बायलाच्या 63 किलो विभागांत न्युझीलँडाची कॉना क्रिस्ती हिका हारोवन उपांत्य फेरयेंत पावली. करणजीत सिंग मानान इप्पोन वरवीं न्युझीलँडाच्या इलियट कॉनोलीक 3 मिनटां आनी 29 सेकंदांनी हारोवन दादल्यांच्या 90 किलो विभागांत क्वार्टर फायनलींत पावलो. क्वार्टर फायनलींत ताचो सामनो कॅनडाचो गिलियम गॉलिना कडेन जातलो. भारत सरकारच्या युवा वेव्हार आनी खेळा मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या गोंय खेळा आनी युवा वेव्हार संचालनालयान 2025 वर्सा खातीर तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा खातीर नामांकनां आनी अर्ज मागयल्यात. हो पुरस्कार साहसी मळार सक्रीय आशिल्ल्या व्यक्तींच्या कृतीचो भोवमान करता. जमनीचेर, दर्यांत आनी हवेंत साहसी कार्यावळी खातीर दरेकी एक पुरस्कार दितात. ते भायर साहसाच्या मळार आयुषभरांतल्या कामगिरीक मान्यताय दिवपी पुरस्कार दिवपाची तरतूद आसा. पुरस्कारांचेर नियंत्रण दवरपी नेम आनी अर्ज फॉर्म खेळा आणि तरणाटे व्यवहार

संचालनालयाच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. इत्सूक उमेदवारांनी 20 ऑगस्ट 2026 मेरेन पोर्टला वरवीं अर्ज अपलोड करूंक शकतात. पणजी वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण आयज गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. तशेंच 40 ते 50 किलोमिटर वराक वारें व्हांवपाची शिटकावणी दिल्या. आयज पणजेंत चडांत चड तापमान 31.4 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 26 डिग्री सेल्सियस नोंद जालां.

0: वीस डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वताच्या भलायकेचेर आनी कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता अशें मंत्री सुदीन ढवळीकार हांणी सांगलें. केंद्र सरकारान आयज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हूण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात. आनी पणजे वेधशाळेन नोंद केल्या प्रमाण आयज गोंयांत मध्यम पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्या मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात. फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.
1: आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली युअर्स. वादा आणि केल्या प्रमाण प्रॉमिस केल्या प्रमाण परत एक फावट तुमच्या खातीर घेऊन आयले आसा. हॅलो फरमाईश 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो चॅनलाचेर बरोबर 7:30 जातात. आणि जर तुमकां कॉल करपाक जाय 2224457 ह्या नंबराचेर कॉल करात. हॅलो हॅलो कोण उलयता? हॅलो
2: हॅलो
1: हय हॅलो सांगा.
2: दत्ताराम शेटकर.
1: दत्ताराम बाब कशे आसा?
2: बरे आसा.
1: ओके
2: येस कशे आसा? बरे आसात न्ही. आज म्हणटले तुम्ही तुमची यादीतली वळेरी खंयची खंयची गीत घालतले? तर इश्टांव साहजीक आसा, आज म्हाका मौसम फिल्मांत रेकॉर्ड जाय आनी ती तुमकांय बरी लागतली. दिल धुंद ताहेर हे सिरवही कुर्सके राती लता मंगेशकर आनी भुपेंद. दिल धुंद ताहेर हे सिरवही कुर्सके राती दिन ही रेकॉर्ड तुमकां आयकोन दिवपाचें आसा. आयज तुम्ही बी अशे रिकॉर्ड येयात आनी तुम्ही थोडे गुणगुणून दाखयात. कार्यक्रमाक वेगळे स्वरूप आमी हाडपाक जाय. आज योगेश जोशी बातमी सांगताले, एकदम स्पश्ट बातमी सांगप हे त्यांचे कडेन बरें जाता आनी हे खूब म्हाका मानवता. जो जो मनीस स्पश्ट खरें बरें आसा ते बरेंच आसा अशें हांव मानती. योगेश जोशी बातमी सांगपाक एकदम बरो आसा, परफेक्ट.
1: थँक्यू थँक्यू दत्ताराम बाब. डेफिनेटली योगेश पर्यंत ही बातमी हांव कळयता, तुमचो संदेश कळयता. आणि तुमचे गीत हांवें ऑलरेडी स्टार्ट केल्ले आसा, तर देव बरें करू तुमी कॉल केल्या बद्दल. आणि हे गीत तुमी कोणाक भेटयता हे सांगू ना, सगळे आयकूप्या. येस ओके ओके थँक्यू. सो हे आशिल्ले दत्ताराम बाब शेटकर, जे आमचे रेग्युलर कॉलर जावन आसा जामावलेच्यान. ते आमकां दर फावट फोन करता. आनी जर तुमकांय बी दिसता आपल्याक फोन करपाक जाय जाल्यार 2224457 ह्या नंबराचेर कॉल करात. मौसम ह्या फिल्मा खातीर हो स्वर भुपिंदरांचो दिल ढूंढता है.

0: मग वैष्णव, हे गीत जे दत्ताराम बाब शेटकर हाणी मागयले, आणि जर तुमकाय बी दिसता आवडीचे गीत तुम्ही सांगपाक जाय, आयकुपाक जाय, जाल्यार फोन करात म्हाका, हांव रावला तुमचे बरोबर उलोवपाक. घेवया मुखावेलो कॉल. हॅलो
1: हॅलो
0: हॅलो हॅलो
1: हॅलो.
0: येस हॅलो, सांगा तुमचे नाव.
1: हाँ हॅलो.
0: हय, म्हाका आयकुपाक येता, सांगा.
1: ऑन एर आसा.
0: हय, ऑन एर आसात. तुमचें नांव कितें?
1: हाँ, नवलू वरक.
0: नवलू बाब. ओ
1: कशें
0: बाबी,
1: आसा?
0: खूब खूब बरें आसा, खूब
1: बादी
0: बरें दिसलें.
1: ट्राय करता, लागना.
0: हय हय, लायनीन म्हाका दिसता कितें तरी प्रॉब्लम आसा, ताका लागून एक तर आवाज
1: आनी
0: ब्रेक जाता, नाल्यार तुमकां सारको आयकुपाक येना किंवां म्हाका आयकुपाक येना, अशें जायत्यो गजाली घडटा.
1: म्हजी फाटले दिसांनी म्हजी ती कारवार तुमी घातलेली
0: हय,
1: फार्म टू सिटी.
0: फार्म टू सिटी आतां फाल्यां आसतली, फाल्यां सांजची 7:30.
1: आ हा हा,
0: हय.
1: बरें केला तुमी, पयलींचो टायम दवरलो तो. हा, बरें दिसता. आनी ते आयज गीत दी म्हाका,
0: सांगा.
1: जलवा ते हिंदुस्थान की कसम,
0: हिंदुस्तान की
1: तेरा
0: कसम.
1: जलवा ते पय.
0: तेरा जलवा. ओके, आनी तुमी कोणाक भेटयता हें गीत?
1: हॅलो,
0: हॅलो, हां, सांगा कोणाक भेटयता गीत,
1: तुमचो आवाज बारीक येता.
0: कोणाक भेटयता गीत, काय म्हणटा?
1: हा, दत्ताराम शेटकर, लुईस, शिवा सावंत, कॅनडी बाप. दत्ताराम शेटकर बरे उलयता आनी बरी आसता सॉंग तेची, ओल्ड सामकी
0: आनी बरे
1: मातशे.
0: गुणगुणून दाखयतात ते.
1: हय, गुणगुणटा बी आनी प्रत्येक वेळी तेचो कॉल आसता,
0: हय,
1: तेंचो
0: आसता.
1: लागता बी कॉल, रेगुलर लिसनर जाल्याचे हांव आयकता तेंचे विचार. आनी एक मराठी कार्यावळ तुमी घालपाक जाय FM रेणुकूचेर, फोन इन
0: येस
1: मराठी.
0: येस, ट्राय करया.
1: मातशें करा, ट्राय करा आनी घालात
0: येस,
1: खंय टायम अशें एडजस्ट जाता.
0: थँक्यू. येस, डेफिनेटली तुमचे
1: सगळ्यांक
0: सजेशन्स
1: ह्या
0: आर
1: भेटयता,
0: वेलकम.
1: तुमकां खास करून तुका.
0: थँक्यू,
1: दोन
0: थँक्यू सो
1: दिसांनी
0: मच.
1: लागलो कॉल न्ही म्हाजो.
0: हाय, थँक्यू
1: बरें,
0: नवलू बाब, थँक्यू.
1: थँक
0: येस,
1: यू
0: सो हे आशिल्ले नवलू बाब वरक, जाणी आमकां कॉल केल्लो, आनी दत्ताराम बाब शेटकर हांची खूब तोखणाय ताणी केली, आनी हांवूय बी तुमची तोखणाय खूब करता वरक बाब, जे तुमी सगळेच जाण आमचे रेग्युलर कॉलर्स आसात, तुमी कॉल्स करून आमची ही कार्यावळ फुलयतात. सो चडान चड देव बरें करूं म्हणटा तुमकां सगळ्या आयकुप्याक, आनी जर तुमकांय बी दिसता की कॉल करपाक जाय जाल्यार 2224457 ह्या नंबराचेर कॉल करून सांगात म्हाका तुमचे आवडीचे गीत.

0: जलवा जलवा नवलू वरख खाणी मागेले हे गीत ह्या कार्यावळीत जी आसा हॅलो फरमाईश. तुम्ही ऐकतात 105.4 FM रेनबो. हांव नेहा आसा. ह्या खिणाक घेऊया मुखावेलो कॉल. हॅलो हॅलो
1: हॅलो, हांव
0: ये
1: नामदेव शेट्टी उलयतां.
0: नामदेव बाब सांगा.
1: म्हाका दिलवाले पिक्चरांतली रिकॉर्ड जाय आसली. जी

0: खरंच बरं दिसलंय नामदेव बाब, तुम्ही दत्ताराम बाब म्हणा किंवा खापरू बाब,
1: थँक्यू
0: आणि तुम्ही तिघूही जण इतले टॅलेंटेड असा आणि तुमच्या अंगान टॅलेंट भरून भरून असा, आणि जितले तुमचे खंयचेय तुमच्या आवाजातले गीत म्हणा किंवा तुम्ही वाजयले वाद्य म्हणा, खरंच बरे दिसता ऐकूपाक. तुमचो रेडिओचा आवाज मातसो कमी करता. हय,
1: थँक्यू. ही सगळ्या ऐकोप्याक रेकॉर्ड.
0: थँक्यू थँक्यू. तर ह्या आशिल्ले नामदेव बाब शेटकर, परत एक फावट जामावलेच्यान जाणी आमकां कॉल केलो आणि सुंदर अशें हें गीत अलका याज्ञिक कुमार सानू हांच्या स्वरांतलें जीता था जिसके लिए दिलवाले ह्या फिल्मांतलें ताणी गीत मागयल्लें आसा. मोगा इश्टांनो, जर तुमकां जर सांगपाक जाय तुमच्या आवडीचें गीत, 2224457 ह्या नंबराचेर तुमी सांगपाक म्हाका शकता. हॅलो फरमाईश, ही कार्यावळ तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचेर.

0: दोस्त तुम भी गाओ ना।
1: जीता था जिसके लिए है गीत दिलवाले या फिल्मा खातिर मागेले नामदेव बाबू शेटकर हनी। हेलो
2: हेलो
1: हेलो कोण उलयता?
2: हाँ उमेश उलयता मंडळ डोंगरेच्यान, कशें आहा तुमी?
1: घट घट उमेश बाब, तुमच्या कडल्यान सदांच जसो तुम्ही सुंदर असो संदेश देता, आजही किती तरी तुमच्या कडल्यान ऐकूपाची खूप इच्छा असा।
2: संदेश म्हटल्यार म्हाका दिसता भुरग्यां न्हू धाकटी स्कुलाक वयता, हेका तांकां जात तितलें समजून सांगपाचें, अशें मारून तांकां फायदो ना। हय तशेंच म्हाका दिसता समजून जर ती आयकतली दिसता म्हाका भुरगीं, थोडे बेश्टेच मारता न्हू पेरंट्स, हे शिक रे हे कर रे अशें हें करप ना म्हाजे हिसपान। आतां जनरेशन चेंज जालां, पयलो आमच्या टायमार आमकां ते मास्तर गुरुजी शाळेंत आसा मारताले, तांच्या भयान आमी शिकताले।
1: आमकां आमी अशा जनरेशनाचे आसात म्हाका दिसता की आमकां मारेची गरज पडनाशिली, फक्त दोळे मोठे केल्यार पुरो जाताले।
2: हय सारके सारके। आनी वयले पेरंट्स वयताले आमच्या शाळेन सांगताले मार हे भुरग्याक मार शिकला मार मार अशें हें करताले। बरें दिसलें म्हाका, थँक्स तुमकां, तुमी म्हाका उलोवंक दिलें आनी मातशी पयलूची यादी येयल्यो शाळेची बी।
1: खरेंच बरें दिसलें। तुमचें कितें जाय उमेश बाब?
2: हां म्हाका हम किसी कम नहीं क्या हुआ तेरा वादा,
1: हम किसी से कम नहीं।
2: अबे क्या हुआ तेरा वादा वो कसम वो इरादा ते।
1: वाह वाह वाह वाह वाह बरे दिसले की तुम्ही याचे मात्र गुणगुणले असे कॉलर जेना मात्र गुणगुण
2: ना मका मात्र बरे दिसले की देख तो नामदेव बाबा ते शेतकर बा मात्र बरे चालीन म्हणता नो त्यांचे मका मस्त एनकरेज मिळाय।
1: बरे असा कोणाक भेटता हे गीत?
2: डेडिकेट आमची स्वीट एफएम फॅमिली।
1: थँक्यू थँक्यू सो मच। ओके बाय बाय बाय। सो या आशिले उमेश बाब जे आमकां एवरी टायम पयली मेसेजीस खूब करताले, तुमची पसंती ही आमच्या कार्यावळी जेन्ना ते मेसेज करता बऱ्यो बऱ्यो संदेश ते आमकां दितात, म्हणून मुजरत म्हणले आज जेन्ना फोनार उलोवपाची संद मेळ्ळी तेन्ना तांचे कडल्यान ही हो तांचो संदेश आयकुपाक म्हाका खरेंच बरें दिसता, एक वेगळे कितें तरी टॉपीक घेवन येतात ते। थँक्यू सगळ्या कॉलर्सांक म्हणटा हांव जे तुमी मुद्दम फोन करतात आनी सांगतात म्हाका तुमचे आवडीचे गीत, बरें दिसता उलोवपाक। फोन करात 2224457 ह्या नंबराचेर, तुमी आयकतात 105.4 MHz FM रेनबो।

0: श्याम खंयच्यान उलयता?
1: हांव मडगांव साकून उलयतां.
0: ओके
1: आनी
0: तुमी
1: तुमचो प्रोग्राम सदां बरो लागता.
0: ओके
1: गाडी चलयता आसतनाच पूण आयकता हांव. हें
0: हय जाव, पावस पडटा मडगांवां?
1: आतां बरो पावस पडटालो, गाडी चलयता हांव आनी बरो पावस पडटा.
0: अच्छा अच्छा, सोका चला.
1: ओके थँक्यू.
0: खंयचें गीत जाय?
1: म्हाका मुगो दबंग फारूक शेखाचेर तें फिल्म आयला, सिनेमे जलन आखो मे तू फान सा क्यों है.
0: दबंग फारूक शेख, सिने में जलन. ओके
1: करेक्ट.
0: ओके आणि तुम्ही कोणाक भेटता हे गीत?
1: ते म्हज्या हांव चलयेक भेटयता, लक्ष्मी नायक.
0: ओके आसा
1: आणि
0: लक्ष्मी
1: आर्या नायक.
0: बरोबर आसा?
1: ना ना, ते डेंटल करता.
0: अच्छा
1: ओके
0: जाओ जाओ, थैंक यू सो मच. डेफिनेटली तुमचे गीत घेऊन येतले हांव.
1: यस
0: यस, थैंक यू थैंक
1: थैंक
0: यू.
1: यू वेरी मच. मुद्दम म्हाका हें पद सामकें आवडटा.
0: अच्छा
1: कळ्ळें न्ही. आनी बरें हें फिल्माचें आसा हें पद.
0: फिल्माचें नांव सांगपाक शकता?
1: दबंग दबंग दबंग गमंग गमंग गमन गमन.
0: ओके काय नज काय नज, हांव पळयतां.
1: हय गमन. हां
0: थँक्यू थँक्यू. सो मोगा इश्टनो, हे आशिल्ले मडगांवच्यान जाणी आमकां कॉल केल्लो आनी तांणी सांगलां तांच्या आवडीचें गीत हांव घेवन येतलें कांय खिणा भितरूच. तुमी आयकतात 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. खंयच वचूं नाकात, कांय खिणा भितरूच तुमच्या खातीर आसतल्यो कोंकणींतल्यान मुखेल खबरो.

0: दिल तो दिल है, चाहे हाँ कहिए चाहे ना कहिए। या खिणाक एक लास्ट कॉल घेऊया पोया आमच्या बरोबर, कोण असा? हॅलो,
1: उलयतालो.
0: येस।

0: हे निमाणे गीत या कार्यावळीचे तुम्ही ऐकलंय मोगाळ श्रोत्यांनो आणि आता तुमच्या खातीर घेऊन येता कोकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 मंजुरी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मैसूरांत स्वामी विवेकानंद सांस्कृतीक युवा केंद्र विवेक स्मारकाचें उक्तावण केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आंध्र प्रदेशांत विजयनगरम जिल्ल्यांतल्या भोगपुरम हांगा ग्रीनफिल्ड अल्लुरी सिताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचें उक्तावण केलें. भारत आणि चीन आज सिक्कीमातल्या नाथुला खिंडीतल्यान सीमावर्ती व्यापार परत सुरू करतले. या दोन शेजारी देशांमधल्या एका महत्वाच्या व्यापारी मार्गाचे पुनरुज्जीवन जातले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी आज पुण्यात आयोजित एका कार्यावळीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हांकां लोकमान्य टिळक स्मारक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलो. समाजातल्या सगळ्या गजालींचेर उजवाड घालतना पत्रकार स्वतःच्या भलायकेचेर आणि कुटुंबाक दुर्लक्ष करून समाजा खातीर वावुरता असे मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सांगला. केंद्र सरकारान आज कर हस्तांतरणाचे अतिरिक्त हप्ते म्हण राज्य सरकारांक 1,09,00,000 परस चड रुपया जारी केल्यात. भारतीय हवामान विभागान आज पूर्व राजस्थान, मध्य महाराष्ट्र, दर्यादेग कर्नाटक, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, कोकण, गोंय, केरळ आणि माहीत घोग्यांनी पावसाचा अदमास दिला. आणि खेळात ग्लासगोत चलतल्या राष्ट्रकुल खेळात भारताची पदकांची संख्या वट्ट 30 झाल्या आणि आता मेरेन भारत 6व्या क्रमांकाचेर पावला. आणि इतल्यान मुखेल खबरो सोपल्यो.

EIR FM Rainbow Musically Yours. मोगा इष्टानु कातारच्या या कार्यवळीत सगळ्यांचे स्वागत. 8:03 झाल्या ह्या कार्यवळीत. चढ वेळ हांव काढना आणि टाइम वेस्ट करना अशें म्हणपाक हरकत ना. तर बेगीन बेगीन बेगीन तर एक वार अशी मधुर मवाळ सुंदर सोबीत कातारा तुमच्या खातीर घेऊन येता. पहिले सुवातेर सी डी सिल्वा पोया तांकां तांची शेमाय कितें सांगताली.

या प्रायर या तुम्ही ऐकतात कातारची ही कार्यबळ 105.4 एफ एम रेनबो चॅनलाचेर. मुखार कार्यबळ वर्तना सोनिया सिरसाट म्हणटा गोवा तूं गोवा आमचें.

सोनिया शिरसाट हांचो आवाज आणि तांच्या आवाजातले हे निमाणे कांतार गोवा टू गोवा आमचे ह्या कार्यावळीत आशिल्ले. तुम्ही आयकले 105.4 FM रेनबो. या खिणाक एक ल्हानसो ब्रेक घेता आणि ताच्या उपरांत तुमच्या खातीर आसतली कार्यावळ एक ही फिल्म से जे ह्या कार्यावळीत जप जप फूल खिले ह्या फिल्मातली गीतां आम्ही आयकतले. खंयच वचू नाकात, आयकत रावात 105.4 FM रेनबो.

0: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, तर एकट्याक मोग आसा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी। म्हणूनच आमी फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जाव मागीर ते फार्म वो सिटी।
1: फार्म टू सिटी
0: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर। फार्म टू सिटी
1: फार्म टू सिटी।

आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकल इयर्स 105.4 8:31 ह्या खिणा कार्यावळ एक ही फिल्मचे आणि आज या कार्यावळीत जब जब फूल खिले ह्या फिल्मातली गीतां आम्ही ऐकूपाची असत. तर मोगाईशनो 1965 या वर्षा जब जब फूल खिले ही फिल्म रिलीज झाली आणि दिग्दर्शित केली सूरज प्रकाश आणि मुखेल भूमिका आशिल्ल्यो शशी कपूर नंदा शम्मी आगा. संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि गीतकार आनंद पक्षी. तर एक वार अशी सुंदर सुबीत गीता या कार्यवळीत ह्या फिल्मातली ऐकूया. पहिल्या सुवातीर मोहम्मद रफी अँड सुमन कल्याणपूर घेऊन येता नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे.

एक ही फिल्म से या करवरे ताजमी जब जब फूल खिले या फिल्मातली गीता ऐकता तमोगा इष्टनो ही फिल्म 1965 या वर्षा रिलीज झाली आणि सूरज प्रकाश हाणी दिग्दर्शित केली. रीता नंदा हाणी हो कॅरेक्टर प्ले केलो रीता नावाचो, जे एका सामकी श्रीमंत घराण्यातले चली असता जे सुट्टेन कश्मीर हांगा फिरपाक वता आणि कश्मीरी जो हाऊसबोट्स असतात त्यांच्या जो नाविक असता जो चलोवपी असता राजा जे कॅरेक्टर शशी कपूर हाणी प्ले केला त्याच्या ते मोगान पडटा. पण सोशल डिफरन्स म्हणजे सामाजिक अंतर आशिल्या कारणान तांकां खूप असे डिफिकल्टीज जो असा ताका तोंड दिवचे पडटा अशी एक काणी असा ह्या फिल्माची जब जब फूल खिले. तर एक वार अशी गीता ह्या फिल्मात आसात ज्यातले नाना करते प्यार जे आम्ही निकतेच ऐकले हे खूप फामाद झाले आणि त्याच्या उपरांत परदेसी ओ सेना अखिया मिलाना हे गीत लेगीत खूप असे नावाजून आयले मोगा ऐकप्यानो. आणि हेच गीत आता तुमच्या खातीर घेऊन येता लता मंगेशकर हांचो स्वर तुम्ही ऐकतात एक ही फिल्म से 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो चॅनलाचेर.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: गुळ्यांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
2: अगं गुळयो सोपल्यो मगो त्यो.
1: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडव? तुका खबर ना
2: किती
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किती कळे सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: हा करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: शेत ते दारांतले बागे मेरेन, बाग ते घरा फाटल्या पोरसा मेरेन, दर एकट्याक मोग असा झाडांचो, म्हणजेच तुमचे भितर लिपला एक शेत मोगी. म्हणूनच आम्ही फुडें सरल्यात सोदपाक हो शेतकामती, जावं मागीर ते फार्म वो सिटी.
4: फार्म टू सिटी
3: आयकात दर आयतारा फार्म टू सिटी FM रेनबोंत सांजे 7:30 वरांचेर. फार्म टू सिटी
4: फार्म टू सिटी फार्म.